ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे, आणि ज्ञान भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे. अशाच भक्तिरसांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

ईश्वर आपल्या भक्तीचा प्रेरणास्त्रोत. ईश्वर भक्ती म्हणजे परिपूर्ण आनंद. आपल्या ईश्वर प्राप्तीच्या प्रवासात आणि मनशांतीच्या सहवासात ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. भक्तिरसांच्या अनेक रसांपैकी आपण नेहमीच श्रवण, कीर्तन, स्मरण आणि प्रार्थना करत असतो. मंडळी, आमच्या भक्तिधारा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ईश्वर भक्तीचं श्रवण करूयात. ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तिधारा.

एक मन एक प्रार्थना, एकच तोही आपलासा, त्याच्यासाठी, त्याच्या दर्शनासाठी आणि त्याच्या कृपा आशीर्वादासाठी भक्तिलीन होऊयात. ऐकत रहा आपला कार्यक्रम भक्तिधारा, वेळ सकाळी 6 ते 7:30 पर्यंत फक्त आपल्या रेडिओ तेरणा 90.4 FM वरती. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

0: महत्त्वाची सूचना: इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रिये अंतर्गत प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशनची अंतिम दिनांक 19 जुलै आणि डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनची अंतिम दिनांक 20 जुलै पर्यंत वाढविण्यात आली असून सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या संपूर्ण कागदपत्रांसह अवश्य संपर्क करावा असा आवाहन तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर व्ही माणेसर यांनी केला आहे. महाराष्ट्र शासनाच्या सीईटी एक्सटेन्शन सेंटर सह रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशन साठी अधिकृत सर्व सोयी सुविधांनी युक्त सेंटर. संपर्क: प्राचार्य तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर रोड, धाराशिव. मोबाईल: 94219 78 078. प्राध्यापक डी एस निंबाळकर सर. मोबाईल: 90 96 52 88 83. प्राध्यापक यू जे जाधव सर. मोबाईल: 86 98 65 20 65. आणि प्राध्यापक डी बी ठाकूर सर. मोबाईल: 99 75 26 14 74.
1: आपली पसंत, आमची आवड. मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध. तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
2: नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. मित्रांनो, खरं तर एखादं व्यक्तिमत्व जे असतं ते आपल्याला एका क्षणामध्येच लक्षात येत नाही, पण त्या व्यक्तिमत्वाशी जर आपण थोडंसं बोललो, चर्चा केली, तर आपल्याला लक्षात येतं की ते व्यक्तिमत्व संघर्षातून कसं पुढे येतं, यशाचा मार्ग कसं चोखांदळतं, आणि त्याच्यासोबतच पुढे जात असताना इतरही सामाजिक कार्य करणं किंवा इतरांनाही मदत करणं ही भूमिका ठेवून ज्यावेळेस पुढे जात असतो त्यावेळेस त्याला निश्चित यश पण मिळतं आणि समाजामध्ये त्याची प्रतिष्ठा पण वेगळी असते. आता हे जर आपण एका व्यक्तित्वाच्या बाबतीत बोलतोय, पण हेच जर व्यक्तित्व एक स्त्री असेल तर मग मात्र त्या ठिकाणी संघर्ष पण मोठा येतो, आणि तो संघर्ष मोठा आल्यानंतर त्या संघर्षाच्या नंतर जे काय समोरची दिशा मिळते ती दिशासुद्धा सर्व समाजाला पुढे घेऊन जाणारी असते. आणि म्हणूनच स्त्रीत्वाच्या बाबतीत असं म्हटलं जातं की

0: स्त्री ही पूर्ण समाजाला, घराला, देशाला पुढे घेऊन जाणारी एक धागा असते. अशाच पद्धतीचं एक व्यक्तिमत्व आज आपण रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेलं आहे. ते मूळता राहणाऱ्या आष्टा कासार, तालुका लोहारा, अगोदरचा तालुका उमरगा, जिल्हा धाराशिव उस्मानाबाद येथील आहेत. सध्या पुणे येथे राहत आहेत आणि त्यांनी नुकतंच तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये सेकंड इयरसाठी थेट ॲडमिशन घेतलेलं आहे. याचा अर्थ त्यांचं पॉलिटेक्निक झालेलं आहे, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक धाराशिव उस्मानाबाद येथूनच. आणि आज आपण त्यांचा जो सामाजिक कार्याचा मूळचा प्रवास आहे तो कसा आहे तो जाणून घेणार आहोत. त्यांनी संघर्षाची भूमिका ठेवून स्त्री किंवा मुलगी म्हणून त्याच्या पुढे जाण्याचा कसा प्रयत्न केला, त्या बाबतीमध्ये सुद्धा त्यांना कशा अडचणी आल्या हे आपण पाहणार आहोत. एक रणरागिणी, एक संघर्ष योद्धा म्हणून त्या कशा समोर आल्या हे पण आपण जाणून घेणार आहोत. तेव्हा आपण स्वागत करूयात सपना माळी शिवणकर यांचं. मी तुमचं स्वागत करतो सपना रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये.
1: धन्यवाद सर.
0: जसं की मी आत्ता एक छोटंसं इंट्रोडक्शन करून दिलं, छोटंसं मी याच्यासाठी म्हणतो की तुम्ही एक खूप मोठी अशी फाईल आणलेली आहे ज्याच्यामध्ये एक साधारणतः 500,000 तुमचा जे सर्टिफिकेट असतील किंवा वेगवेगळ्या तुमच्या सामाजिक उपक्रमामध्ये तुम्ही जो सहभाग घेतलेला आहे त्याचा एक तो बंच आहे. पण एवढंच नाही तर तुम्ही म्हणतात की बरंचसं काही आणखी आहे की ते तुम्ही इथंपर्यंत आणू शकला नाहीत. तर असं जर तुमचं हे सगळं व्यक्तिमत्व पाहायला गेलं ना, आपण मुलाखतीच्या अगोदर पण जी चर्चा केलेली आहे त्यानुसार तुम्ही आता सध्या पुण्यामध्ये काय करत आहात काही नाही याविषयी तर आपल्याला चर्चा करायचीच आहे. पण आपण तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये येऊन सेकंड इयरला ऍडमिशन घेण्याचं कसं काय ठरवलं ते सांगा.
1: मुळामध्ये माणूस हा अजन्म विद्यार्थी असतो असं म्हणतात. आणि सर्व थोर महापुरुष ज्यांच्या विचारांवरती आज मी चालते ते सर्व महापुरुष देखील शिक्षणाला तितकंच महत्व दिलं गेलेलं आहे. मी मधल्या काळांमध्ये माझा थोडासा गॅप झाला, परत वाटलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणजे त्यांच्या डिग्र्या वाचता वाचता आपण थकून जाऊ, इतक्या डिग्र्या जर ते घेऊ शकत असतील. मी तर आणखीन खूप लहान आहे त्या मानाने. मी नक्कीच आणखीन माझ्या शैक्षणिक कागदपत्रांची देखील फाईल तितकीच मोठी असावी जी की सामाजिक कार्याची आहे. त्याच माध्यमातून मी परत प्रेरित झाले, परत जाग आली म्हणू, परत शिक्षणाच्या दिशेने परत वळले. आत्ताच माझं बीकॉम फायनल इयर देखील झालेलं आहे वायसीएम मधून, कारण मला माझ्या व्यापामुळं रेग्युलर कॉलेज करता येत नसल्या कारणानं मी वायसीएम मधून ऍडमिशन घेतलं आणि परत तेही मी कम्प्लीट केले डिग्री. त्यानंतर मग परत वाटलं की आपण इंजिनिअरिंग, कारण माझं क्षेत्र जे आहे सामाजिक प्लस माझं जे आर्थिक उदरनिर्वाहाचं जे क्षेत्र आहे ते आहे रिअल इस्टेट. मग म्हटलं त्याच माध्यमातून आपण जर पुढे शिकत राहिलं तर काय याच्यामध्ये वावगं नाही, आपण त्यामध्ये डिग्री घेऊ, त्याही क्षेत्रामध्ये आपण भरारी मारता येईल. या अनुषंगानं मी परत सिव्हिल इंजिनिअरिंगला इकडे ऍडमिशन घेतले. आणि तेरणा कॉलेज हे निवडण्याचं कारण मी याच उस्मानाबादमध्ये गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकला ॲडमिशन घेतलं होतं. इथलं वातावरण देखील मला माहिती आहे, कारण मोठ्या सिटीमध्ये तर प्रत्येक विद्यार्थी तिकडे जाण्याचा कल असतो. पण आपण खेड्याकडे, जसं गांधीजी म्हणाले होते की खेड्याकडे चला, पण मग खेड्याकडे चला हे फक्त सुधारण्यासाठी नाही तर शिक्षण देखील खेड्यामध्ये चांगलं आहे. आणि तेरणा कॉलेजचं नाव हे मी खूप म्हणजे खूप जणांकडून ऐकलेलं आहे, माझ्या मित्रमैत्रिणी देखील अनेक या कॉलेजमधून शिकून गेलेले आहेत. इथले अनुभव खूप म्हणजे प्रेरणादायक आहेत, म्हणून वाटलं माझी सुरुवात जिथून झाली ज्या भागातून झाली त्याच भागामध्ये माझी डिग्री व्हावी हा माझा अट्ठास होता, म्हणून मी तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन घेतलं.
0: बरं, आता तुमचं गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकला म्हणजे तुमचं पॉलिटेक्निक झालं उस्मानमध्ये जसं म्हणताय, तुम्ही कुठल्या वर्षी झालेलो?
1: मी माझं ते फायनल इयर होतं 2014 कम्प्युटर इंजिनिअरिंग.
0: अच्छा.
1: पण त्यामध्ये एक सब्जेक्ट बॅक राहिला, त्यानंतर मी अनेक वेळेला तो सब्जेक्ट 2-3 वेळेला एक्झाम फॉर्म भरले, पण ज्या वेळेला एक्झामची डेट आली तेव्हाच माझे काही प्रोग्राम्स आले, त्यामुळे मला प्रोग्रामला काही वेळेला प्राधान्य द्यावं लागलं, त्यामुळे मला काही वेळेला एक्झाम देता आली नाही. काही वेळेला एक्झाम दिले पण ते अभ्यास कमी पडला म्हणून माझा तो बॅकलॉग काही निघू नाही शकला. त्यानंतर मी थोडक्यात ब्रेकच घेतला, म्हटलं नको आता, कारण त्याचं मला इकडे काही माझ्या या वर्किंगमध्ये काही बेनिफिट पण नाही, मग मी कशाला शिकू. पण परत पुन्हा आणखीन शिक्षण असं अर्धवट शिक्षण करून चालणार नाही, म्हणजे हे सामाजिक क्षेत्रामध्ये भरारी मारते पण शिक्षण क्षेत्रांमध्ये मग मी का थांबते असं माझे मलाच प्रश्न पडायचे. परत म्हटलं कोरोनाचा टाइम पिरियड आला आणि तेव्हा माझं सोशल वर्क देखील बऱ्यापैकी थांबलं होतं, म्हणजे बाहेर कोणीही पडू शकत नसल्या कारणानं मला वेळ मिळाला. त्यावेळेला फॉर्म भरला आणि 2020 माझा बॅकलॉग अखेर निघून गेला. मग त्यानंतर पुन्हा त्या ओघामध्ये मग मी वायसीएमला ऍडमिशन घेतलं, ते 3 वर्ष तिकडे कम्प्लीट केले. आत्ता 2023 पुन्हा इकडे ऍडमिशन घेऊन इंजिनिअरिंग सिव्हिल इंजिनिअरिंग करण्याचं माझं मानस आहे.
0: बर, म्हणजे आता माझ्या एका प्रश्नामध्ये तुम्ही जी काय स्टोरी सांगताय त्या स्टोरी लाईन मध्ये एक तर दिसतंय की एक तर संघर्ष करायचा आणि कुठली गोष्ट सोडायची नाही. तर हे तुम्ही पॉलिटेक्निक तुमचं जे 2014 पासूनचं सुरू झालं होतं ते 2020 पण कम्प्लीट केलं, मग ही जी संघर्षाची वृत्ती आहे ती नेमकी तुम्हाला कधी आली? म्हणजे कॉलेजमध्ये असताना आली की तुम्ही जे मूळ गाव सांगताय आष्टा कासार तिथे असताना नेमकं काय विषय होता?
1: खरं तर लहानपणापासून अन्यायाच्या विरुद्ध बंड करण्याची, सत्याची बाजू घेण्याची, असे अनेक संघर्ष करून आपल्याला हवं ते मिळवायचं, पण ते चांगल्या मार्गाने. आणि माझा हेतू कुठला वाईट नाही ना हे माझ्या स्वतःच्या मनाला विचारायचे, आणि जर चांगला असेल तर मग आपण जगाची पर्वा का करायची. कारण बरेच पुस्तकांनी पण मी प्रेरित झालेली होते, त्यावेळेला मी पॉझिटिव्ह थिंकिंग वगैरे खूप वाचायचे ते पुस्तक. पण मग हे पुस्तक वाचत असताना मला एवढं लक्षात आलं की जर आपल्याला जर जी गोष्ट पटली तेव्हा आपण इतरांचा विचार न करता ती गोष्ट करायची जर ती चांगली असेल तर. कारण भले त्यावेळेला तुम्हाला कुठल्याही गोष्टीला चांगल्या, जसं रस्त्याला गतिरोधक जसे असतात तसे चांगल्या विचारांना देखील आपल्याला लवकर ॲक्सेप्ट, आपल्या समाजाचाच एक थोडक्यात पायंडा म्हणायला हरकत नाही, पण तसं होतं. पण जेव्हा तुम्ही यशाची पायरी चढायला लागलात तर तुमचे जे बोट करणारे हात असतात ते कौतुकासाठी पुन्हा टाळ्या वाजवायला मजबूर होतात, आणि तेच मी केलं. मग हे चालत असताना गावामधून फक्त मला त्या गोष्टीची जाणीव आत्ता होती की ते हे आणण्याच्या विरुद्ध मी लढत होते. त्यावेळेला असं वाटायचं मी जे गोष्ट हवी ती मिळवायचे. मग सर्वांना असं वाटायचं घरातल्यांना अथवा बाहेरच्यांना ही आगाव आहे, ही पाहिजे ते करती हट्टी आहे असं समजायचे. पण ते माझा पिंडच तसा बनलेला होता, मला यदा कदाचित ते पाळ्या काय म्हणतात बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तसं ते माझं गुण असेल मे बी लहानपणापासून. ते फक्त खेडेगाव असल्यामुळं किंवा तिथली जी संस्कृती असल्यामुळं ते थोडंसं त्यांना ओहोर वाटायचं, त्यामुळे मला मग म्हणत असतील आग पण आगव तर आगव, चांगल्या गोष्टीसाठी काही गोष्टी घेतल्या काही हरकत नाही. पण आज मला आज अभिमान वाटतो की मला माझ्या गावांनी देखील म्हणजे सन्मान केलेला आहे, माझा माझ्या शाळेनी सन्मान केलेला आहे. शाळेची लेख आहे म्हणून शाळेनी सन्मान केला, गावची लेख म्हणून गावांनी सन्मान केला. ग्रामपंचायतच्या प्रोग्राममध्ये मला अनेक ग्रामपंचायतीच्या प्रोग्राममध्ये इन्व्हिटेशन दिलं जातं, म्हणजे ज्या वेळेला लहान असताना जे मला आगाव म्हणायचे तीच लोक आज सन्मान करतात. त्यामुळे हा प्रवास का कंटिन्यू राहिला, मी थांब राहिले माझ्या निर्णयांवरती, म्हणून आज इथंपर्यंत आहे. आणि इवन आई वडिलांचे देखील तितकंच की मुलगी आहे म्हणून तिला बाहेर पाठवायचं ना असं त्यांनी कधी विचार नाही केला. ऐकायचे जनाचे काय ऐकावे जनाचे करावे म्हणाचे हा मूलमंत्र खरं तर माझ्या घरात रुजला होता. म्हणून माझा आम्ही पाचही भावंड उच्च शिक्षित आहोत हे फक्त माझ्या आई वडिलांमुळेच.
0: अच्छा, मग तुमच्या आई आणि वडील करतात काय? मग
1: माझी आई हाऊसवाईफ आहे, फक्त हाऊसवाईफ असं म्हणणार नाही. हाऊसवाईफ म्हणजे खरं तर गृहमंत्री जसा देशाचा राज्याचा असतो तसंच माझ्या घराची गृहमंत्री देखील आई आहे. कारण तिच्यामुळेच घर बांधून जे राहतं किंवा घरामध्ये मॅनेजमेंट जी म्हणतात ती सर्व ती करते. म्हणून मी तिला पहिले आई आणि वडील प्रत्येक ठिकाणी आईचं नाव का घेतलं जातं तर हे ह्यासाठी असं मला आवर्जून सांगावं असं वाटेल. आणि दुसरं माझे वडील आरोग्य क्षेत्रामध्ये होते, आरोग्य खात्यामधून ते रिटायर्ड होऊन आज 8-10 वर्ष झालेली आहेत.
0: बर,
1: त्यामुळं हा शिक्षणाचा वारसा घरामधूनच आहे.
0: अच्छा, तेव्हा मित्रांनो आपण जी चर्चा करत आहोत ते सपना माळी शिवणकर यांच्याशी, त्या सध्या पुण्यामध्ये राहतात आणि त्यांचा जो आत्तापर्यंतचा जीवन प्रवास आहे तो तर आपण जाणून घेतच आहोत. मग आता सपना माळी शिवणकर म्हणजे याचा अर्थ तुमचं लग्न झालेलं असं तर तुमच्या नावानंतर किमान सध्या दिसत आहे, तर तुम्हाला हा पुण्या म्हणजे लग्नावर तरी येऊयात आपण, पण तुम्हाला पुण्याला जाण्याचा योग कधी आला आणि तुम्ही कधी पुण्यामध्ये गेलात? आणि मग जशी तुमची फाईल पाहिलेली आता ती आपण सर्व श्रोत्यांना ऐकणाऱ्या मित्रांना तर दाखवू शकत नाहीत, पण त्याच्यामध्ये अनेक सामाजिक असे उपक्रम आहेत, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या म्हणजे अनेक म्हणजे उपक्रमामध्ये तुम्ही सहभागी दिसत आहात, तर हे नेमकं काय आहे हे पण जरा थोडं सांगा.
1: मी मुळात यंग पृथ्वी फाउंडेशन ही माझी स्वतःची संस्था मी स्थापन केलेली आहे. त्या माध्यमातून तर मी महाराष्ट्रभर काम करतच होते. त्यानंतर छगनराव भुजबळ साहेब हे एक सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्या विचारून म्हणजे फुले शाहू आंबेडकर जे म्हणतात म्हणजे महात्मा फुलेंनी शिक्षणाची ज्योत पेटवली, शिक्षण क्षेत्रामध्ये क्रांती केली, आधुनिक क्रांती केली. त्यानंतर छत्रपती शाहू महाराज जे आरक्षणाचे जनक म्हणून ओळखले जाणारे, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे की आज आपण आपल्या भारताचे शिल्पकार ज्यांना म्हणतो, संविधानाचे शिल्पकार म्हणतो, बरेच त्यांचं जितकं बोलावं तितकं कमी आहे. ह्या तिन्ही महापुरुष छत्रपती शिवाजी महाराज असतील जे स्वराज्य आणि सुराज्य ज्याची संकल्पना त्यांनी राबवली रुजवली, हे सर्व महापुरुष जे आहेत यांची जी वैचारिक जी पातळी आहे त्याच विचारांनी काम आपण करायला हरकत नसावी. जेणेकरून समाज जर जागृत करायचा असेल, समाजाचं प्रबोधन करायचं असेल, तर ह्या महापुरुषांचे विचार समाजासाठी गरजेचे आहेत हे मला जाणवलं माझ्या वाचनामधून. मग त्यानंतर छगनराव भुजबळ साहेब यांनी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद नावाची त्यांची समता परिषद त्यांनी स्थापन केलेली, हे मग नंतर माझ्या लक्षात आलं की ते ह्या पद्धतीचं काम करतात. त्यांच्याशी मग मी जोडली गेले, कारण का तर माझे विचार तिथे मॅच होतात, त्यामुळे मी तिथं सोशल मीडिया प्रभारी म्हणून काम, तेव्हा पहिले मी समर्थक म्हणून काम केलं, मग नंतर कालांतराने मला तिथे एक पदाधिकारी म्हणून मान मिळाला. त्यांच्यासोबत आज मी काम करते. त्यांच्याच सोबत काम करत असताना मला अनेक पैलू उलगडले. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले हे जितके मला पुस्तकातून समजले नव्हते तेवढे त्यांच्या सानिध्यामुळे, त्यांच्यासोबत राहणाऱ्या लोकांमुळे मला समजले. त्यामुळे तोही प्रवास माझा एका संघटनेच्या माध्यमातून चालूच आहे, तो शेवटपर्यंत माझा तो राहणारच आहे. परत मग त्या व्यक्तिमत्वाच्या प्रेमात पडले, जसं की आता आपण हे महापुरुषांच्या प्रेमात पडतो, मग आता हे व्यक्ती कशी, छगनराव भुजबळ एवढं समाजासाठी झटत असतील, तर म्हटलं या व्यक्तीच्या नावाने एक प्रतिष्ठान आपण स्थापन केलं पाहिजे, ज्यांच्यापर्यंत छगन भुजबळ पोहोचले नाहीत तिथपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण केलं पाहिजे. कारण ही जे साखळी शृंखला आहे, महापुरुषांचे विचार पेरण्याचं काम जर ते करत असतील मग त्यांचे देखील विचार समाजापर्यंत गेले पाहिजे असं मला वाटलं, म्हणून मी त्यांच्या नावाने प्रतिष्ठान देखील स्थापन केले. फक्त एक सामाजिक लेवलवरतीच आज पर्यंत हे काम आहे, पक्षांच्या ऑफर पुढे चालून मग विचारही करेल.
0: अच्छा अच्छा, ठीक आहे. म्हणजे तुमचं राजकीय भवितव्याचं किंवा राजकीय स्वप्न सामाजिक कार्यामध्ये असताना आणि ज्यावेळेस आपण लोकांशी जुडलो जातो त्यावेळेस हे एक स्वप्न निर्माण होतंच, आणि तुमचं नाव पण स्वप्न आहे त्याच्यामुळे कदाचित त्या गोष्टीचा आपण विचार करू शकतो. पण ज्यावेळेस तुम्ही पुण्यामध्ये गेलात हे सामाजिक कार्य करायलात, मग आता आम्हाला एक आता असा विषय असतो की कारण आमचं रेडिओ तेरणाचं एक ब्रीद आहे की आपली माणसं आपला आवाज, म्हणजे जी आपली माणसं आहेत त्यांचा आवाज ग्लोबल करायचा आपल्याला, तर त्या दृष्टिकोनातून मग आता तुम्ही इथल्याच म्हणजे आष्टा कासारच्या धाराशिवमध्ये उस्मानमध्ये तुम्ही शिक्षण घेतलेलं आणि आता पुण्यामध्ये जाऊन एक सामाजिक उपक्रम सामाजिक कार्य तुम्ही बरेचसे करत आहात, अनेक महिलांना भेटत आहात, अनेक महिलांचे समाजाचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहात, मग अशा एखाद्या पुण्यासारख्या मोठ्या सिटीमध्ये जाणं, त्यात तुमचं पॉलिटेक्निक आणि हे बाकीचा एज्युकेशनचा विषय होता पण तुम्ही एखादा जॉब करू शकला असतात, आपलं आपलं निवांत जीवन जगू शकला असतात, म्हणजे सामाजिक कार्यक्रम आणि त्याच्यातले असे काय अनुभव आहेत तुम्हाला चांगले वाईट आलेले ते पण सांगा.
1: मला या गोष्टीचा अभिमान वाटतो की सामाजिक क्षेत्रातलं पहिलं पाऊल हे उस्मानाबाद जिल्ह्यातूनच पडलं. त्याची व्याप्ती ते परत कर्मस्थान जे म्हणतो ते पुणे राहिलेलं आहे, पण सुरुवात मात्र धाराशिवमधून. यासाठी म्हणते धाराशिव उस्मानाबाद गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक उस्मानाबाद या कॉलेजमध्ये शिकत असताना सेकंड इयर ते फायनल इयरच्या ह्या पिरियडमध्ये ना अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती माझ्याशी जोडली गेलेली. तेव्हा मग त्या संघटनेची मी युवतीची प्रदेशाध्यक्ष म्हणून काम केलं, पण ते काम करत असताना ते पद देत असताना देखील मी इग्नोर करायचे की हे मी माझं कॉलेज करायचं, जॉब करायचं, का मी ह्या गोष्टी करायचे, कारण मी टोटली या गोष्टीचे अज्ञान होते. मी जे काम करत होते सामाजिक फक्त, पण ते सामाजिक असतं ते ह्या वेवनी करायचं असतं हे माहीत नव्हतं. वैयक्तिक स्तरावरती माझं सामाजिक काम तर मी लहानपणापासूनच करत होते, पण मग तेव्हा इथे विधिमंडळाचे अध्यक्ष मला इथे घेऊन गेले कोर्टामध्ये, रीतापुरे, ॲडव्होकेट रीतापुरे. मग त्यांनी मला ह्या कन्सेप्ट सांगितलं की तू जे काम करते हेच काम तुला फक्त संघटनेच्या माध्यमातून करायचं आहे, इथं तू एकटी नसणार आहे, टीम तुझ्यासोबत आहे, संघटनासोबत असणार आहे. मग ह्या गोष्टी मग मला तिथं गेल्यानंतर पटल्या की बाबा हे असं काम आहे, मी जे करते तेच काम फक्त संघटनेच्या माध्यमातून करायचं. त्यामुळे मला मग त्यांनी डायरेक्ट, मी म्हटलं मला आई पप्पांना विचारावं लागेल, जसं की प्रत्येक मुलीला वाटतं विचारावं, ते म्हटले तुझ्या आई वडिलांशी आम्ही बोलू. मग ते घरी आले, माझ्या आई वडिलांशी बोलले, आई वडिलांनी म्हटले तर चांगलं काम असेल तर काय हरकत नाही, आणि तुम्ही सर्व मान्यवर तिच्या सोबत असणार आहेत म्हणजे मला काही चिंता नाही. त्यामुळे त्यांनी होकार दिल्यामुळे आई पप्पांचं पण त्यांनी खरं तर सत्कार वगैरे त्याच्यासाठी एक प्रोग्राम ठेवला, मला नियुक्तीपत्र आणि आई वडिलांचा सत्कार, जेणेकरून ह्या क्षेत्रामध्ये मुलीला पाठवणं किंवा तिला पाठिंबा देणं, सपोर्ट करणं, हे खरं तर प्रत्येक आई वडील करतच असतात, पण ह्या क्षेत्रामध्ये टाकत असताना प्रत्येक आई वडील खूप खोलात जाऊन विचार करतात. पण माझ्या आई वडिलांनी माझ्या ह्या स्वभावामुळे मला लगेचच पाठिंबा दिला, कारण त्यांना माहिती हेच काम करते फक्त संघटनेच्या माध्यमातून होणार आहे पुढे चालून. मग तिथून माझी सुरुवात झाली. पण त्यानंतर मी लगेचच इथं डिप्लोमा झाल्या मी पुणे गाठलं. त्याच्या पहिले पण मी पुण्याशी म्हणजे नातं होतंच, जाणं येणं होतं, कारण माझी मोठी बहीण तिथे पुण्यामध्ये असल्या कारणानं माझं जाणं येणं व्हायचं. त्यामुळे त्या लोकांशी मानसिकता मला समजलेलीच होती, त्यामुळे ते ॲडजस्टमेंट करायला मला जास्त काय कालावधी नाही गेला. तरी 6 महिने वर्षभर गेला तसा पाहायला गेला तर वेळ गेलेलाच आहे. तिथं गेल्यानंतर तिथल्या लोकांशी जुळवून आणि पुणेकरांच्या बाबतीत एक खासियत म्हणजे ही की ते समजायला अवघड आहेत, पण जेव्हा समजल्यानंतर ते खूप सोपे आहेत. समजायला अवघड आहेत, नक्कीच अवघड आहेत, कारण ते पुणेकर आहेत. पण त्यांच्यामध्ये जेव्हा आपण इन्व्हॉल्व्ह होऊ ना तेव्हा खूप पुणेकर सोपे आहेत समजायला, देखील उमजायला समजायला. स्टार्टिंगला मला स्ट्रगल वाटलं म्हणजे करावाच लागला, तो प्रत्येकाला प्रत्येक क्षेत्रामध्ये करावाच लागतो, तसं मला पुण्यामध्ये करावा लागला. जसं की महात्मा फुले यांचं मूळ गाव आहे कटगुण, खटाव तालुका, जिल्हा सातारा.
0: बर बर बर.
1: मग त्यांनी परत खानवडीमध्ये आले, ते फुलांचा बिझनेस त्यांच्या घरामध्ये, तो आम्ही माळी असल्या कारण ते फुलमाळी, फुलमाळी म्हणजेच काय, फुलांचा व्यवसाय करणारे. मग ते खानवडी, आपल्या पुरंदरच्या इथे खानवडी म्हणून गाव आहे, मग तिथे, तिथून पुन्हा मग ते पुण्यामध्ये स्थायिक झाले. हा त्यांचा जीवन प्रवास, त्यांचंही म्हणजे मूळ गाव आणि पुणे, कर्मभूमी त्यांची पुणे, जन्मभूमी त्यांचं ते खटाव तालुका सातारा जिल्ह्यामध्ये. म्हणजे माझा जन्म जरी धाराशिवमध्ये उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये झाला असला तरी माझी आता कर्मभूमी जवळपास ही पुणेच म्हणायला हरकत नाही, कारण सुरुवात मी केली उस्मानाबादमधून, पण त्यानंतर त्याचं जे वटवृक्ष करण्याचं काम ते मी पुण्यातच जाऊन केलं. आणि पुणेकरांनी लेट का होईना पण थेट ॲक्सेप्ट केलं मला. आणि आज एक स्थायिक पुणेकर म्हणून मला पुणेकरांचा अभिमानही तितकाच आहे.
0: मला असं वाटतं की तुम्ही जसं आता महिलांचे प्रश्न सोडवतायत, पुन्हा त्यानंतर तुम्ही समाजाचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहात. मग आता तुम्ही, तुमचं लग्न एक साधारणतः तुम्ही म्हटलात की असं 1-1.5 वर्षापूर्वी तुमचं लग्न झालं. मग आता लग्न झाल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी करत असताना मग संसार सांभाळणं, ह्या सगळ्या गोष्टी करणं, ह्याची मॅनेजमेंट कशी चालते, एक महिला मुलगी म्हणून कसा विचार करतात?
1: मुळात त्यासाठी पहिले धन्यवाद माझ्या नवऱ्याचे देईल, कारण लग्न झाल्यानंतर आता आपण या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आहोत, आपल्याला माहिती इकडचं कल्चर कसं आहे, आणि लग्न झालेल्या मुलीला ह्या गोष्टी हँडल करणं म्हणजे खूप मोठं एक आव्हान आहे त्याच्यापुढे. पण त्या आव्हानाचं सगळं क्रेडिट किंवा त्याचं सर्व श्रेय मी माझ्या नवऱ्याला देईल, कारण आई वडील मुलगी आहे म्हणून पाठिंबा दिले ते त्यांचं कर्तव्य त्यांनी केलं. आई वडील चांगल्या कामाला कधीही रोखणार नाहीत, वाईट कामाला तुम्हाला नक्कीच रोखतील, चांगल्या कामाला रोखणार नाहीत. पण नवऱ्याकडचे लोक आपल्याला समजायला उमजायला 4-5 वर्ष खरं तर जात असतात, पण आमच्या संभाषणांमुळं, आमच्या जे वैचारिक जे लेवल आहे माझ्या नवऱ्यांची सेम आहे, त्यामुळे लवकर त्यांनी मला कॅच केलं. आणि माझं काम हे वाईट नाही, त्यामुळे ते आई वडिलांसारखंच त्यांनी देखील मला माझा पाठिंबा दिला. माझे सासरे नाही आहेत, कोरोनामध्येच ते गेले, माझ्या लग्नाच्या पूर्वीच ते गेले, पण माझी सासू, माझे 2 दिर हे सर्वांनी म्हणजे भरभक्कम घरातून जो पाठिंबा म्हणतात, घरातून पाठिंबा असेल तर जग जिंकता येतं, तसं मला ह्या घरातून सर्वांचाच पाठिंबा, कारण हे कार्यक्रम मी आधीपासून करत होते सोशल वर्क, त्यामुळे त्यांना माझं नाव माहिती झालेलं होतं, माझं काम माहिती होतं. मग त्यांना पण तितकाच अभिमान वाटतो आज की बाबा माझी सून हे काम करतीये, त्यांचं पण म्हणजे इतकं कौतुक करतात. म्हणजे गावाकडे गेलं ना, माझी सासरी गेल्यानंतर ना, म्हणजे माझ्या सासूबाईंनी अख्ख्या गावाला सांगून ठेवलं मी काय काम करते. तिथल्या महिला म्हणजे म्हणतात तुझी सासू खूप कौतुक करते तुझं. म्हणजे माझी सासू मला सासू कधी वाटलीच नाही. म्हणजे जसं इतरांच्या मी प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना सासू सुनेचं न पटणं, नवऱ्याचं न, त्या बायकोचं न पटणं, हे जे बघते मी बाहेर जगामध्ये ते माझ्या मला घरामध्ये कधीच दिसले नाही. कारण मग ते माझं काम असेल, माझं वागणं की त्यांची समजदारी, ह्याला काय देता येईल नाव मला माहिती नाही, पण आमच्या घरामध्ये एवढं सुंदर वातावरण आहे. मग कसलेही वाद विवाद नाही पटले तर ते समजून सांगण्याची एक टेक्निक, सासू असतील किंवा नवरा ते समजून सांगणं, मग ते मी समजून घेणं, मला जे पटणार नाही मग मी त्यांना सांगितल्यानंतर ते पण समजून घेणं, अशा पद्धतीने मला घरातून पाठिंबा होता, त्यामुळे मला हे पुढचं काम करायला काय अवघड गेलेलं नाही.
0: अच्छा अच्छा. मित्रांनो, आपण जी चर्चा करत आहोत ते सपना माळी शिवणकर यांच्याशी, त्या मूळता राहणाऱ्या अष्टाकासर येथील आहेत, पुणे इथे सध्या राहत आहेत आणि गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक धाराशिव इथे त्यांचं शिक्षण झालं आहे. आता तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये त्यांनी थेट सेकंड इयरला प्रवेश घेतलेला आहे. मला एक आता एक असा एक प्रश्न जनरल असा एक प्रश्न विचारा वाटतो की एकूणच तुम्ही सामाजिक कार्य करताय त्याची खरी यादी खूप मोठी होऊ शकते किंवा त्याच्यावर जर बोलायला बसलं तर एक एक तुमचं काम म्हणजे एक एक अनुभव असू शकतो आणि त्याच्यावर तुम्ही अर्धा तास पण बोलू शकता. तर असा भाग आहे. तर आपण आता तुम्ही थेट सेकंड इयरला इथंच तेरणा अभियांत्रिकेला ॲडमिशन घेतलेलं आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपण आता मग ह्या गोष्टी भरपूर अशा पद्धतीने शेअर करत राहूयात. पण आज आपला हा पहिला इंटरव्ह्यू आहे, आपली पहिली भेट आहे, म्हणून असं मला वाटतं विचारावं असं की एक मुलगी म्हणून म्हणजे आता आमच्या या भागातल्या आपल्या भागातल्या असं म्हणायला हवं, आपल्या भागातल्या जर आपण मुलींना कॉमन पाहिलं तर तुमच्यासारखं व्यक्तिमत्व खूप क्वचित सापडतं की ॲग्रेसिव्ह भूमिका घेणारे, स्वतःची भूमिका ठामपणे मांडणारे, समाजासाठी लढाऊ वृत्ती घेऊन पुढे येणारे असे व्यक्तिमत्व खूप कमी सापडतात. तर असं कधी वाटत नाही का की इतर जशा मुली असतात ते आपलं संसारिक असावं किंवा त्या पद्धतीनं आपण आपल्या पद्धतीने राहावं, काय गरज आहे की समाजाचे हे प्रश्न सोडवा किंवा काहीतरी करत बसा, याच्यातून असा खूप काही आर्थिक किंवा खूप मोठा फायदा होतो असा पण नाही आहे, असं कधी वाटत नाही का एक नॉर्मल मुलगी म्हणून राहावी, प्रत्येक वेळी संघर्षाची भूमिका आणि असं काय असावं असं कधी वाटत नाही?
1: वाटलं नाही. याचं कारण म्हणजे पुस्तक.
0: बर.
1: कारण पुस्तक वाचल्याने मस्तक सुधारतं म्हणतात आणि सुधारलेलं मस्तक कुठेही नतमस्तक होत नाही. ते पुस्तकाचीच किमिया न्यारी असं म्हणायला हरकत नाही. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की 1000 वर्ष शेळी बनून जगण्यापेक्षा एक दिवस वाघासारखं जगा. मग ते एक दिवस म्हणजे माझा एक जन्म असेल वाघासारखं जगणं हे मी त्याला मानते. त्यामुळे मग मी जगायचं, येणारा प्रत्येक जीव तरी तर जगण्यासाठी किंवा खाण्यासाठी येतो. म्हणजे आज आपण प्रत्येक व्यक्तींकडे बघितलं तर तो स्वतःसाठीच जगतोय. मग आपल्यात आणि त्यांच्यात जर काय डिफरन्स दाखवायचा असेल तर आपल्याला आपलं पण सोडून हे समाजासाठी स्वतःच जगणं तर आहेच. खाणं म्हणजे जगणं आहे, याच्या व्यतिरिक्त मला वाटत नाही की जगणं काय असेल. पण जर समाजासाठी जगल्यानंतर म्हणजे एक मला तिथंच शांती वाटते. आज जर मी काय नाही केलं समाजासाठी तर मला असं वाटतं की माझ्याकडं काहीतरी राहिलंय, आज वेळ वाया गेला, आज वेळ वाया गेला. म्हणजे ते एक हॅबिट किंवा समाजाप्रती जे प्रेम. कारण मी ज्या भागातून आले मराठवाडा, मराठवाडा म्हणजे एक दुष्काळग्रस्त भाग मानला जातो. मग जगामध्ये म्हणजे आपल्या देशामध्ये अशी छाप आहे दुष्काळग्रस्त भागातली लोक म्हणजे एक थोडस भुया उंच करून पाहतात बाहेर. पण मी आवर्जून मी मराठवाड्याची हे वाक्य सांगत असते की मी मराठवाड्यातली आहे, उस्मानाबाद जिल्ह्यातली आहे, धाराशिव जिल्ह्यातील आहे. पण आमच्या मराठवाड्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती जरूर आहे. कारण योग्य पाऊस नाही, एक तर आला तर मग ओला दुष्काळ नाहीतर कोरडा दुष्काळ हे ठरलेलंच आहे. दुष्काळ तिथे वातावरणाचा जरूर आहे पण तिकडे मनाचा दुष्काळ नाहीये,
0: क्षमतांचा दुष्काळ नाहीये.
1: कारण आम्हाला प्रत्येक परिस्थितीमध्ये जगण्याची सवय, प्रत्येक परिस्थितीमध्ये ऍडजस्टमेंट मॅनेजमेंट ज्याला म्हणतो त्याची सवय, तेच फक्त त्याला मी वाट करून दिलेली आहे हे मला वाटतं. ह्या प्रत्येक मुलींमध्ये ते स्पिरिट असतं, फक्त आपलं कल्चर की मुलींनी हे एक मर्यादा घालून दिलेली आहेत समाजाने की हेच केलं पाहिजे तेच नाही केलं पाहिजे. पण मुलगी पण ते स्वतःला तितकं तेवढ्यापुरतंच विचार करते, स्वतःला तेवढंच बंदिस्त करून ती विचार करायला लागते. त्याच्या पलीकडं आज चंद्रावरती चंद्रयान म्हणजे यान पटलं, म्हणजे आज महिला तिथेही आहेत
0: अंतराळावर.
1: मग महिला चंद्रावरती जर पोहोचत असतील तर मग आपण नक्कीच या विचारांमधून बाहेर नक्कीच पडू शकतो, पडलं पाहिजे, तरच आपली एक मोठी संधी वाट पाहत असेल असं मला वाटतं.
0: बरोबर. खरं तर सपना माळी शिवनकर, आपल्या ह्या म्हणजे मला जो पुढचा प्रश्न विचारायचा त्याच्यामध्येच हे उत्तर आले की नवीन आजकालच्या मुलींना काय संदेश असू शकेल, तर ते तुमच्या आत्ताच्या उत्तरामधूनच ते आलेलं आहे. पण आता खरं तर आजच्या या मुलाखतीमध्ये खरं तर खूप अजून बोलण्यासारखं खूप आहे. मला तर असं वाटतं की आपली मुलाखत आत्ता सुरू झालेली आहे पण पाहता पाहता आता आपला अर्धा तास होत आलेला आहे. तर आपण येणाऱ्या काळामध्ये म्हणजे जसं तुमचं आता सेकंड इयरला ॲडमिशन आहे तर जसं महात्मा फुले, क्रांतिज्योती, सावित्रीबाई फुले असतील, त्यांचं जीवन असेल जे की अजून माहिती नाही आहे पण तुम्ही त्याच्यावर अभ्यास करत आहात, तर ते सर्व आपण सर्व मित्रांपर्यंत, मैत्रिणींपर्यंत, श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य करूयात. जसं जसं तुम्ही कॉलेजला येत राहाल तशा तशा पद्धतीने आपण ते एक रेकॉर्डिंग करूयात, कारण तुम्ही पुण्यामध्येच राहून बाकीच्या बऱ्याच गोष्टी करणार आहात. पण पाठीमागं तुम्ही पॉलिटेक्निकला इथं धाराशिवमध्ये शिक्षण घेतलेलं आहे, अष्टाकासरून इथं आलेला आहात म्हणजे माहेर इकडलं सगळं शिक्षणाचं, मग या एरियात आल्यानंतर किंवा आत्ता तुम्हाला असं कुठलं एक गाणं आहे की जे तुमच्या डोक्यामध्ये चालू आहे सध्या, जर तुम्हाला गाणे ऐकण्याचा, चित्रपट पाहण्याचा जर आवड असेल तर?
1: तू चाल पुढं,
0: तुला
1: तुला भीती कशाची, परवा भी कुणाची, कारण या मातीनंच दिलेलं आहे ना. कारण संघर्ष काय असतो, हे मराठवाड्यानं दुष्काळग्रस्त असल्यामुळे ती संघर्षाची भूमीच आहे. ही मराठवाडा म्हणजे संघर्ष भूमीच आहे असं मला वाटतं. त्यामुळे इथूनच, कारण आज आपल्या मराठवाड्यातील जवळपास मी म्हणते 30-40% तरुण हे पुण्यामध्ये आहेत.
0: हो,
1: कारण ही मातीनेच तिथपर्यंत त्यांना घेऊन गेलेले. त्यामुळे तू चाल पुढं, तुला रगड्या, भीती कशाची, परवा बी कोणाची.
0: वा, तर मित्रांनो, या होत्या सपना माळी शिवणकर, ज्यांचा आपण खरं तर म्हणजे खूप म्हणजे तुम्हाला सुद्धा वाटत असणार आहे की सपना माळी या अजून थोडंसं बोलत राहाव्यात पुढे. त्यांच्या संघर्षाची कहाणी, ते जे काही काम करतात ते पण आपल्याला जाणून घेण्याची इच्छा असेल, पण आपण ते पुढील भागामध्ये पाहणार आहोत. तेवढं तर आपल्यामध्ये तेवढी क्युरियोसिटी आणि ते रहस्य असणं गरजेचं आहे. पण आज आपण या ठिकाणी आलात रेडिओ तेरणाला, हा जो वेळ दिला, आणि आता तुम्ही विद्यार्थी आहात, तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थिनी आहात, तर पुढच्या काळामध्ये सुद्धा आम्ही हक्कानं तुमच्याकडून तुमचा वेळ घेणार आणि तुमचे जे हे अनुभव आहेत ते शेअर करण्यासाठी तुम्हाला प्रवृत्त करणार. पण आज तुम्ही आला त्यासाठी मी तुमचे आभार व्यक्त करतो.
1: धन्यवाद सर.
0: आणि आपण ऐकत राहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोत्यावर रेडिओ तेरणा ट्यून करा 90.4 FM वर, किंवा आपण अँड्रॉइड फोन किंवा ॲपल फोन वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवर रेडिओ तेरणा हे ॲप उपलब्ध आहे. आपण रेडिओ गार्डनवरही रेडिओ तेरणा ऐकू शकता. त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील उस्मानावरला जर टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ तेरणा. किंवा आपण http://radio.coeusmanabad.ac.in या वेबसाईटला भेट देऊन ऐकू शकता रेडिओ तेरणा. आमच्या फेसबुक पेज आणि इंस्टाग्रामला फॉलो करा, लाईक करा. तसेच आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा. त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970-500-900, 9970-500-900. ऐकत राहा, आनंदी राहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
2: मन शुद्ध तुझ गोष्ट हाये पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, हाय पृथ्वी मोलाची. मन शुद्ध तुझ गोष्ट हाये पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं, तुला रगड्या, भीती कशाची, परवा बी कुणाची,
3: परवा बी कुणाची,
2: परवा बी कुणाची.

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCOM BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
1: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71.
0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे माय बोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज। श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे मायबोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: महत्त्वाची सूचना, इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रिये अंतर्गत प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशनची अंतिम दिनांक 19 जुलै आणि डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनची अंतिम दिनांक 20 जुलै पर्यंत वाढविण्यात आली असून सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या संपूर्ण कागदपत्रांसह अवश्य संपर्क करावा असं आवाहन तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर व्ही माने सर यांनी केला आहे। महाराष्ट्र शासनाच्या सीईटी एक्सटेन्शन सेंटर सह रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशन साठी अधिकृत सर्व सोयी सुविधांनी युक्त सेंटर, संपर्क प्राचार्य तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय सोलापूर रोड धाराशिव, मोबाईल 94219 78078, प्राध्यापक DS निंबाळकर सर मोबाईल 90 96 52 88 83, प्राध्यापक UJ जाधव सर मोबाईल 86 98 65 20 65 आणि प्राध्यापक DB ठाकूर सर मोबाईल 99 75 26 14 74।

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल, तसेच BCom BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
1: विद्यापीठातील पहिले संगणकशास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 94-22-92-96-78, 94-21-358-408 आणि 94-21-36-10-71।
0: श्रोते हो, आपला अन्नदाता, आपला बळीराजा, बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तेरणाची साथ। शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM।
2: श्रोते हो, नमस्कार। आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। श्रोते हो, आपल्या शेतकरी बांधवांसाठीचा जो आपला लोकप्रिय कार्यक्रम आहे शिवार वार्ता, या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण विषयावरील माहिती देखील आपण करून घेणार आहोत। श्रोते हो, आपण बघितलेलं आहे, जर आपल्या भागामध्ये जर अवर्षणग्रस्त परिस्थिती असेल किंवा पाण्याची परिस्थिती जर कमी असेल, आपल्याकडं पाणी जर कमी असेल, तर अशा या परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्याकडं उपलब्ध असलेल्या पाण्याचा अतिशय कार्यशीलपणे वापर करणं, कार्यक्षमरित्या वापर करणं हे खूप गरजेचं आहे। तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची जी सिंचन व्यवस्था उत्तम करणारी जी यंत्रणा आहे त्याला आपण तुषार सिंचन या नावानं ओळखतो। तर तुषार सिंचनाच्या संदर्भात आणखी आपण मंडळी जाणून घेणार आहोत, त्याचबरोबर कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त पाणी चा आपल्याला वापर कसा करता येऊ शकतो, कोणकोणती साधनं उपलब्ध होऊ शकतात अवर्षणग्रस्त परिस्थितीमध्ये, किंवा आपल्याकडे पाण्याचा तुटवडा असेल किंवा असं नसेल तरीही पाणी जरी आपल्याकडे जास्त उपलब्ध असेल तरीसुद्धा उपलब्ध पाण्याचा योग्य पद्धतीनं वापर कसा करता येईल या संदर्भातसुद्धा शेतकरी बांधवांनी जाणून घेणं खूप गरजेचं आहे। तर मंडळी, अवर्षण सदृश परिस्थितीमध्ये उपलब्ध पाण्याचा जास्तीत जास्त कार्यक्षमरित्या वापर होणं गरजेचं आहे। प्रवाही सिंचन पद्धतीमध्ये नेमकं पाणी देणं शक्य नसते, त्या दृष्टीनं तुषार सिंचनाच्या बाबतीत सुरुवातीला आपण जाणून घेणार आहोत। प्रवाही सिंचन पद्धतीत जमीन समपातळीत असणं आवश्यक आहे, तुषार सिंचन पद्धतीत तशी आवश्यकता नाही। पिकाला लागणारे नेमकेच पाणी जमिनीतील मुळांची खोली विचारात घेऊन देणं गरजेचं आहे, तुषार सिंचन पद्धतीत ते शक्य आहे। प्रवाही सिंचन पद्धतीत शेतचारीतून होणारा पाण्याचा अपव्यय 30-40% होतो, तुषार सिंचन पद्धतीमध्ये हा अपव्यय आपल्याला टाळता येऊ शकतो। ज्या जमिनीचा पाणी झिरपण्याचा वेग जास्त आहे अशा जमिनीत तुषार सिंचनाचा वापर फायदेशीर ठरू शकतो। सऱ्या, वरंबे, चाऱ्या खाली जमीन वाया जात नसल्यामुळे जवळपास 16% जास्तीचे क्षेत्र वापरता येते। तुषार सिंचन पद्धतीत नेमकेच पाणी दिल्याने पाण्याचा निचरा खोलवर होत नाही, जमिनीची धूप होत नाही। तुषार सिंचन पद्धतीद्वारे रासायनिक खतं देखील देणं शक्य आहे। पाणी वापरात लक्षणीय 50% उत्पादनात लक्षणीय वाढ आपण करू शकतो। त्याचबरोबर जमिनीतील क्षार मुळाच्या खाली जात असल्याने, मुळाभोवती जमीन संतृप्त असल्याने

0: आजारांचा उपद्रव कमी होतो, तणांचे प्रमाण, कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो. तुषार सिंचनात क्षारयुक्त पाण्याचा वापर करणे देखील शक्य असते. तुषार सिंचनासाठी जी उपयुक्त पिके आहेत त्याच्या संदर्भात मंडळी आपण जाणून घेऊया. त्याच्यामध्ये गहू, हरभरा, सूर्यफूल, भुईमूग, मका, तंबाखू, ऊस, लसूण, टमाटे, कोबीवर्गीय पिके, त्याचबरोबर कापूस, द्राक्षे, चिकू, पेरू, बोर, चहा, कॉफी, रबर, पुष्पवर्गीय पिके, नर्सरी याच्यामध्ये सुद्धा आपल्याला उत्तम पद्धतीने तुषार सिंचनाचा वापर करता येतो. सध्या सोयाबीनमध्ये देखील आपण तो वापर करू शकतो. आता तुषार सिंचनाची निगा ज्या संदर्भात माहिती करून घेऊयात. या पद्धतीत तुषार पाईपलाईन फिटिंग्ज, तुषार तोट्या हे महत्त्वाचे घटक असल्यामुळे त्यांची व्यवस्थित निगा राखणं महत्त्वाचं आहे. कोणत्याही प्रकारचे तेल, ग्रीस किंवा वंगण तुषार तोट्यांना लावू नका. तुषार तोटीतील वायझर झिजले असल्यास ते बदलून टाकावे. तुषार तोटीचा वायसर स्प्रिंगचा ताण कमी झाल्यामुळे तुषार तोटीचा फिरण्याचा वेग कमी होतो, तेव्हा थोडी स्प्रिंग ताणून तिचा ताण वाढवावा आणि स्प्रिंगच बदलावी समजा जर वेळ आली तर. किंवा सर्व फिटिंगचे बोल्ट आणि नट जे असतात ते घट्ट करून घ्यावे. तुषार पाईप टी बेंड RC इत्यादीमधील रबर रिंग काढून साफ करावीत. ती घर्षणामुळे झिजली असल्यास बदलून टाकावी, अन्यथा तिथून पाण्याची गळती होताना आपण सतत पाहत असतो. त्याच्यामुळे ह्या टेक्निकल बाबीसुद्धा जाणून घेणं गरजेचं आहे. RQRCमधील रबरी रिंग झिजल्यास संच चालू असताना देखील त्यामध्ये रायझर पाईप लावलेला नसेल तर त्यातून पाणी बाहेर येते असे झाल्यास ती रिंग बदलून टाकणं देखील गरजेचं आहे. तुषार पाईपांना लावलेला हुक आणि त्या पाईपाचं शेवटचं टोक यामधील अंतर 2.5 ते 3 इंचापेक्षा जास्त नसणं गरजेचं आहे. तसे झाल्यास संच चालू स्थितीत असताना अशा ठिकाणचे पाईप सटकतात, त्यासाठी हे अंतर ठीक करून घेणं गरजेचं आहे. तुषार संचाच्या विविध भागांची साठवणूक करताना सर्व रबर रिंग कपलमधून काढून थंड अंधाऱ्या जागेत ठेवणं गरजेचं आहे. तसेच तुषार तोट्या कोरड्या जागेत उभ्या करून ठेवणं देखील गरजेचं आहे. आता यानंतर बघणार आहोत रेनगन सिंचन. रेनगन पाणी पावसाप्रमाणे पडत असल्यामुळे पिकांच्या पानावरील ऊळ स्वच्छ होऊन प्रकाश संश्लेषणाचा वेग वाढतो, त्यामुळे अन्नद्रव्य तयार होण्यास मदत होऊन झाडांची वाढ चांगली होते, उत्पादन वाढते. तुषार सिंचनाप्रमाणे रेनगन सिंचनाचे देखील अनेक फायदे आहेत. त्याच्यामध्ये पिकावर फवारले जाणारे पाणी अगदी श्रावण सरीसारखे रिमझिम पडत असते. जमिनीचा प्रकार, निचरा क्षेत्र यानुसार कमी जास्त प्रवाहाचे नोझल्स बसविता येतात. रेनगनने डोंगराळ चढउतराच्या जमिनी ओलिताखाली सहज आणता येऊ शकतात. पाण्यावर पाण्याची फवारणी होत असल्यामुळं बुरशीजन्य रोगांपासून, किडींपासून पिकांना संरक्षण मिळू शकतं. अति उन्हाळ्यात आणि कोरड्या हवामानात फवारा पद्धतीमुळे बागेतील तापमान कमी राहून आर्द्रता वाढते, यामुळे झाडांची वाढ देखील चांगली होऊ शकते. वालुकामय जमिनीमध्ये पाण्याची आडवी ओल निर्माण करणे अवघड असते, अशा वालुकामय जमिनीत ओलावा निर्माण करण्यासाठी रेनगन अतिशय फायदेशीर आहे. पाण्याचा फवारा पावसाच्या पाण्याप्रमाणे होत असल्यामुळे हवेतील अन्नघटक या पाण्यात मिसळून द्रवरूपात पिकाला मिळतात. विद्राव्य खतांचा वापर केल्यास फोलियर स्प्रे प्रमाणे अन्नघटक पिकास मिळतात. ऊस, भाजीपाला, केळी, द्राक्ष, कांदा, बटाटा, भुईमूग, पेरू अशा फळझाडांमध्ये किंवा तृणधान्य, गळित धान्य या पिकांसाठी सुद्धा रेनगन जी आहे ती उत्तम प्रकारे वापरता येऊ शकते. पाण्याचा कमी आवक असलेल्या विहिरी बोरसाठी कमी वेळात जास्त क्षेत्र भिजवण्यासाठी रेनगनचा वापर आपणास करता येऊ शकतो. विजेची उपलब्धता कमी वेळ असल्यामुळं रेनगन सध्याच्या काळात जास्त उपयुक्त ठरत आहेत. मंडळी, ही उपयुक्तता जरी आपण पाहिली असेल तरी रेनगनची सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे. याच्यामध्ये रेनगन आणि ट्रायपॉड स्टँड एका जागेवरून दुसरीकडे नेत असताना गन एखाद्या टणक जागेवर पडणार नाही याची काळजी आपण घेणं गरजेचं आहे. रेनगनला तेल किंवा ऑइल लावू नये, त्यामुळे गनच्या कार्यामध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. रेनगनचे वाल्व कुठल्याही खडबडीत वस्तूने साफ करू नका. ओलीत संपल्यानंतर रेनगन काढून स्वच्छ करून दुसऱ्या ठिकाणी ठेवणं गरजेचं आहे. रेनगन सुरू करण्यापूर्वी पाईपलाईन फ्लश करून घ्यावी. सुरुवातीचा पाण्याचा दाब नियंत्रित करण्यासाठी बायपास असेंब्लीची गरज आहे. ट्रायपॉड स्टँडची उभारणी अचूक झाली आहे का याची देखील शेतकरी बंधूंनी काळजी करणं गरजेचं आहे. या बाबतीत आपण सावधानता बाळगणं खूप गरजेचं आहे. तर मंडळी, परिस्थिती कुठलीही असो, आपल्याकडं पाणी कमी उपलब्ध असेल, जास्त उपलब्ध असेल, तरीसुद्धा पाण्याचा अपव्यय आपल्या शेतीमध्ये होणार नाही याची काळजी शेतकरी बांधवांनी घेणं खूप गरजेचं आहे. सद्य परिस्थिती असो किंवा इतर परिस्थिती असो, अशा परिस्थितीमध्ये उपलब्ध जे आपल्याकडं पाणी आहे त्याचा योग्य वापर जर आपल्याला करायचा असेल तर ही सिंचनाची अत्याधुनिक साधनं जी आहेत याचा देखील आपल्या शेतकरी बांधवांनी वापर करणं गरजेचं आहे. त्यातील तांत्रिक बाबी समजून घेणं गरजेचं आहे. या जर बाबी आपण व्यवस्थितपणे पाळल्या तर आपल्याकडं भिजणाऱ्या क्षेत्रामध्ये देखील वाढ होऊ शकते, किंवा जे आपल्याकडं क्षेत्र आहे त्याच्यामध्ये 50% इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये योग्य पद्धतीनं आपण पाण्याची बचत देखील करू शकतो आणि यातूनच आपला फायदा देखील वाढणार आहे. आणि या पद्धती वापरत असताना फार कष्टाचं काम शेतकरी बांधवांना करावं लागत नाही आणि उत्पादन देखील यामधून जास्त मिळू शकतं. म्हणून भविष्यामध्ये जर आपण शेती व्यवस्थापनाचा आणि पाणी वापराचा जर विचार करत असाल तर मोकाट पाणी किंवा बांधणं पाणी देणं हे आपण कटाक्षानं टाळणं आता शेतकरी बांधवांना अत्यंत महत्त्वाचं झालेलं आहे. जर आपण अल्पभूधारक शेतकरी असाल, बहुभूधारक शेतकरी असाल, शेतकऱ्यांकडे किती जमीन आहे यापेक्षा आपल्याकडे जे पाणी आहे त्याचा कशा पद्धतीनं चांगला वापर आपल्या शेती व्यवस्थापनामध्ये करता येईल याची सर्व शेतकरी बांधवांनी काळजी घेणं गरजेचं आहे, जेणेकरून आवर्षण असेल किंवा जास्त पाणी असेल अशा वेळेसुद्धा आपल्याला योग्य रीतीनं पाणी व्यवस्थापन करण्यास मदत होऊ शकते. आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात एवढंच. आपण पुन्हा भेटणार आहोत शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या पुढील भागामध्ये. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
1: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
2: महत्त्वाची सूचना: इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रिये अंतर्गत प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशनची अंतिम दिनांक 19 जुलै आणि डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनची अंतिम दिनांक 20 जुलै पर्यंत वाढविण्यात आली असून सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या संपूर्ण कागदपत्रांसह अवश्य संपर्क करावा असा आवाहन तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर व्ही माने सर यांनी केला आहे. महाराष्ट्र शासनाच्या CET एक्सटेन्शन सेंटर सह रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशन साठी अधिकृत सर्व सोयी सुविधांनी युक्त सेंटर. संपर्क प्राचार्य तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर रोड, धाराशिव. मोबाईल 94219 78 078. प्राध्यापक DS निंबाळकर सर. मोबाईल 90 96 52 88 83. प्राध्यापक UJ जाधव सर. मोबाईल 86 98 65 20 65. आणि प्राध्यापक DB ठाकूर सर. मोबाईल 99 75 26 14 74.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव विथे
0: 12वी पासना BCA, 12वी सायन्स पासना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCom BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
1: विद्यापीठातील पहिले संगणकशास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71.

0: महत्त्वाची सूचना: इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रिये अंतर्गत प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशनची अंतिम दिनांक 19 जुलै आणि डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनची अंतिम दिनांक 20 जुलै पर्यंत वाढविण्यात आली असून सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या संपूर्ण कागदपत्रांसह अवश्य संपर्क करावा असा आवाहन तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर व्ही माने सर यांनी केला आहे. महाराष्ट्र शासनाच्या सीईटी एक्सटेन्शन सेंटर सह रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशन साठी अधिकृत सर्व सोयी सुविधांनी युक्त सेंटर. संपर्क प्राचार्य तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय सोलापूर रोड धाराशिव. मोबाईल 94219 78 078. प्राध्यापक डी एस निंबाळकर सर. मोबाईल 90 96 52 88 83. प्राध्यापक यू जे जाधव सर. मोबाईल 86 98 65 20 65. आणि प्राध्यापक डी बी ठाकूर सर. मोबाईल 99 75 26 14 74.
1: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.
2: मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, आजच्या एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमातील आजचा चित्रपट आहे 18 जानेवारी 2002 साली प्रदर्शित झालेला ये दिल आशिकाना. हा चित्रपट दिग्दर्शित केला होता दिग्दर्शक संदेश कोहली यांनी. तर या चित्रपटाची निर्मिती केली होती अरुणा इराणी यांनी. सर्वच नवोदित कलाकार आणि त्याला सुमार कथानक यामुळे बॉक्स ऑफिसवर या चित्रपटानं कमाल केली नाही, परंतु संगीतानं मात्र कमाल केली आणि हा चित्रपट संगीताच्या जोरावर लोकांच्या स्मरणात राहिला. तेव्हा आज आनंद घेऊयात ये दिल आशिकाना या चित्रपटातील सुमधुर गीतांचा.

एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात ये दिल आशिकाना या चित्रपटातील सुपरहिट गीत आपण ऐकत आहात. आपण ऐकत रहा रेडिओ तिरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

ये दिल आशिकाना या चित्रपटातील गीत आपण ऐकत आहात. एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमाच्या माध्यमातून. या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत दिसले करण नाथ, जीविधा शर्मा, रजत बेदी, अरुणा इराणी, जॉनी लिव्हर आणि आदित्य पांचोली. सर्वच कलाकारांनी बऱ्यापैकी अभिनय या चित्रपटाच्या माध्यमातून केला, परंतु सुमार कथानक असल्यामुळं निर्मिती मूल्य तितकी उच्च दर्जाची नसल्यामुळं या चित्रपटाला लोकांनी तितकीशी पसंती दर्शविली नाही. या चित्रपटाच्या प्रमुख बाबींपैकी या चित्रपटाचं जे छायाचित्रण होतं ते बाबा आझमी यांनी केलं होतं. अतिशय सुरेख असं छायाचित्रण या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी लोकांसमोर आणलं. तेव्हा आज आनंद घेऊयात ए दिल आशिकाना या चित्रपटातील सुमधुर गीतांचा.

एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात ये दिल आशिकाना या चित्रपटातील सुपरहिट गीतं आपण ऐकत आहात. आपण ऐकत रहा रेडिओ तिरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

या दिल आशिकाना या चित्रपटाला संगीत दिलं होतं 1990 जादुई संगीतकार नदीम श्रवण यांनी. नदीम श्रवण यांनी संगीतबद्ध केलेल्या आल्बमपैकी अतिशय सुंदर असा हा आल्बम म्हणावा लागेल. या चित्रपटातील गीतं गायली होती कुमार सानू, अनुराधा पोडवाल, उदित नारायण, सोनू निगम, शान आणि तौसिफ अख्तर यांनी. तर या चित्रपटाचे गीतकार होते समीर. तेव्हा आज आनंद घेऊयात 2002 साली प्रदर्शित झालेल्या या दिल आशिकाना या चित्रपटातील सुमधुर गीतांचा.

एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात ये दिल आशिकाना या चित्रपटातील सुपरहिट गीत आपण ऐकत आहात. आपण ऐकत रहा रेडिओ तिरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
0: 12वी पास ना BCA 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स BSc जनरल तसेच BCom BA MSc कॉम्प्युटर सायन्स 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
1: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर तेरणा महाविद्यालय MIDC परिसर धाराशिव मोबाईल 94 22 92 96 78 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71.

नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. आणि मी आरजे प्रगती आपल्यासोबत हजर झाली आहे आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे बिग स्टार शो. श्रोते हो, आपण भरभरून प्रतिसाद आणि प्रेम बिग स्टार शोला देत आहात. असंच प्रेम पुढेही राहू द्या आणि ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. तर श्रोते हो, आजचा बिग स्टार देखील खूप खूप जास्त स्पेशल आहे. 90s मध्ये तो सगळ्यांचाच फेवरेट राहिलेला आहे आणि असा जो माणूस आहे तो आपण आज त्याचा जीवन प्रवास उलगडणार आहोत आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून. चला तर सुरुवात करूयात बिग स्टार शोला. मंडळी, आवाज ही माणसाला ईश्वराने दिलेली एक अनमोल देणगीच आपण म्हणू शकतो. याच आवाजाच्या दुनियेमध्ये अनेकांचे योगदानही तितकंच महत्वाचं ठरतं. परंतु एक दैवी प्रतिभा कोणाकोणाच्या भाग्यात असते, शेवटी एक नशिबाची झालर असतेच. पण याच आवाजाला मेहनत आणि स्वकर्तृत्वाची जोड मिळाली तर तो आवाज जनसामान्यांचा होऊन जातो आणि तो इतरांच्याही भावभावना अनेक मनोलहरी आपल्याशा आहेत ही जाणीव निर्माण करतो. असाच गेली 3 दशके आपल्या मनावर रुंजी घालणारा, अधिराज्य करणारा मनमोहक आवाज म्हणजे उदित नारायण. आणि याच उदित प्रवासाची रंजक कहाणी आपण आज अनुभवणार आहोत. तर श्रोते हो, आजचे आपले बिग स्टार आहेत बिग बिग बिग स्टार उदित नारायण.

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत, आणि आजचे आपले बिग स्टार आहेत उदित नारायण। नारायण यांनी 1980 मध्येच आपल्या बॉलिवूड कारकिर्दीला सुरुवात केली। प्रथमतः त्यांची दखल संगीतकार राजेश रोशन यांनी घेतली। त्यांनी उदित यांना 1920 या चित्रपटासाठी पार्श्वगायन करण्यास सांगितलं। नारायण यांना गायक मोहम्मद रफी यांच्या सोबत गीत गायनाची संधी देखील मिळाली। त्यांनी देवानंद यांच्यासाठी देखील गीत गायले। त्यानंतर त्यांचे पहिले युगुल गीत सन्नाटा या चित्रपटासाठी त्यांनी गायलं, आणि त्यानंतर 1983 मध्ये बडे दिलवाला सह अनेक चित्रपटांसाठी पार्श्वगायन केलं।

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत. आणि आजचे आपले बिग स्टार आहेत बिग बिग बिग स्टार सुपरस्टार सिंगर उदित नारायण. तर श्रोते हो, याच दरम्यान उदित यांनी ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतांमध्ये लता मंगेशकर यांच्यासोबत गीतं गायली. यानंतर उदित नारायण यांनी कह दो प्यार हे या चित्रपटामध्ये किशोर कुमार यांच्यासोबत आणि त्यानंतर सुरेश वाडकर यांच्यासोबतही गीतं गायली. त्यांना बप्पी लहरी यांनीही गायनाची संधी दिली, परंतु म्हणावं तसं यश त्यांच्या हाती लागत नव्हतं. पण म्हणतात ना, एक संधी मात्र आपल्याला यशाची दारं उघडून देऊ शकते. आणि असंच उदित नारायण यांच्या बाबतीत घडलं सुद्धा. ते काय आहे जाणून घेऊयात थोड्याच वेळात.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज आणि मी आरजे प्रगती आहेच आपल्यासोबत. ज्याचं नाव आहे बिग स्टार शो. 99705900 या क्रमांकावरती तुम्ही मला आजचा आपला बिग स्टार शो कसा वाटतोय हे लाईव्ह मध्ये देखील सांगू शकताय. तर मंडळी, उदित नारायण यांच्या फिल्मी करिअरमध्ये एक महत्वपूर्ण टप्पा आला. तो 1988 साली जेव्हा संगीतकार आनंद मिलिंद यांनी उदित यांना अलका याज्ञिक यांच्यासोबत कयामत से कयामत तक या चित्रपटांमधून सर्व गाणी गाण्याची संधी दिली. याच चित्रपटामुळे उदित नारायण यांना हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये एक नवीन ओळख मिळाली. कयामत से कयामत तक ने लोकप्रियतेचे सर्व रेकॉर्ड्स ब्रेक केले आणि हिंदी सिनेसृष्टीला मिळाला एक नवा आवाज उदित नारायण यांच्या रूपाने. आणि इथूनच उदित यांचा खरा प्रवास सुरू झाला.

स्टार आहेत 90s चे सुपरस्टार सिंगर उदित नारायण यांचा जीवन प्रवास आपण बिग स्टार शो मधून जाणून घेतोय. उदित नारायण यांच्या गायकीने खरं तर 90s चे दशक हिंदी सिनेमातील गीतांनी अजरामर करून सोडलं. याच काळात संगीताने अनेक टप्पे पार केले. याच काळात नदीम श्रवण, आनंद मिलिंद, जतीन ललित, आदेश श्रीवास्तव, ए आर रहमान यांच्यासारखे संगीतकार उदयास आले आणि 90s चे दशक खऱ्या अर्थानं या सर्वांनी अविस्मरणीय केलं. याच काळातील आलेला आशिकी कोण विसरेल, परंतु या चित्रपटात उदित यांच्या वाट्याला फक्त एकच गीत आलं, तेही उदित यांनी सुपरहिट करून दाखवलं.

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि हा आनंद तुम्ही घेताय रेडिओ तेरणा 90.4 FM वरून 99.75 या क्रमांकावरती. तुम्ही मला आजचा आपला बिग स्टार शो कसा वाटतोय हे मला सांगू शकताय लाईव्ह मध्ये देखील. आता तुम्ही हा कार्यक्रम ऐकत असाल तरी देखील तुम्ही मला व्हॉट्सअप मेसेज करून हा कार्यक्रम कसा वाटतोय हे सांगू शकताय. मंडळी, 1990 मध्ये उदित यांची स्पर्धा होती, ती प्रामुख्यानं कुमार सानू यांच्यासोबत, आणि इतरही गायक होते त्यामध्ये अभिजित, सोनू निगम यांचाही उल्लेख करावा लागेल. आता प्रत्येक फिल्म फेअरच्या स्पर्धेत दोनच नावं प्रामुख्याने घेतली जायची आणि ती म्हणजे कुमार सानू आणि उदित नारायण. परंतु कुमार सानू यांनी सलग 5 वेळा फिल्मफेअर पुरस्कारावर आपलं नाव कोरलं. यानंतर उदित नारायण यांनीही 5 वेळेस फिल्मफेअरचा पुरस्कार पटकावला. याच सोबत त्यांना राष्ट्रीय पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आलं.

मिक्सर शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत. आणि आजचा आपला बिग स्टार खूप जास्त स्पेशल आहे, कारण आजचे आपले सुपरस्टार सिंगर आहेत ते 90s मधले हिट सुपरस्टार राहिलेले आहेत. यांचा जीवन प्रवास म्हणजेच उदित नारायण यांचा जीवन प्रवास आज आपण बिग स्टार शो मधून जाणून घेतोय. उदित नारायण यांनी अनेक म्हणजे 90s दशकातील सर्वच आघाडीच्या नायकांसाठी पार्श्वगायन केलं. परंतु जशी उदित नारायण यांची सुरुवात आमिर खान यांच्यासोबत झाली होती, त्यानंतर सर्वाधिक हिट गाणी त्यांनी आमिर खान सोबतच दिली आणि ते खऱ्या अर्थानं आमिरचा आवाज बनले. यामध्ये दिल जो जीता वही सिकंदर, राजा हिंदुस्थानी, मन या चित्रपटांचा प्रामुख्याने समावेश करावा लागेल. यामध्ये पहला नशा या जतीन ललित यांच्या संगीत दिग्दर्शनातील गीतानं उदित नारायण यांना स्टार्डम दिलं हे मात्र निश्चित.

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि हा शो तुम्ही ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 एफएम वरून. आणि अशीच सदाबहार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ तेरणाचा ऍप डाउनलोड करायचा आहे, कारण तुम्ही याचा आनंद घेऊ शकता कधीही कुठेही. तर आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून आपण जाणून घेतोय सुपरस्टार सिंगर उदित नारायण यांचा प्रवास. उदित नारायण यांना 5 फिल्मफेअर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. यामध्ये पहिला फिल्मफेअर त्यांना मिळाला QS क्यूटी मधील पापा कहते है या गाण्यासाठी. दुसरा फिल्मफेअर मिळाला मेहंदी लगा के रखना या दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे या चित्रपटासाठी. यानंतर आमिरचा राजा हिंदुस्तानी यामधील परदेसी या गाण्यासाठी. त्यानंतर हम दिल दे चुके सनम, चांद छुपा आणि 2002 साली प्रदर्शित झालेल्या लगान मधील लिटवा या गाण्यासाठी. परंतु उदितच्या सर्वच गीतांना प्रेक्षकांनी मात्र सदैव पुरस्कार दिले.

वेलकम बॅक आरजी प्रगती सोबत. तुम्ही आनंद घेत आहात बिग स्टार शो चा आणि आजचे आपले बिग स्टार आहेत उदित नारायण. मंडळी, एखाद्या कलाकारासाठी केवळ लोकाश्रय हाच महत्वाचा नसून त्याची नोंदही पुरस्काराच्या माध्यमातून मिळाली तर तो आणखीनच कलेला वाहून घेतो. उदित यांच्या नावावर एकूण 3 राष्ट्रीय पुरस्कार आहेत. यामध्ये 2001 साली दिल चाहता आहे आणि लगानसाठी पहिला राष्ट्रीय पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. त्यानंतर 2002 जिंदगी खूबसूरत है या गीतासाठी आणि 2004 साली स्वदेश मधील ये तारा वो तारा या गीतासाठी त्यांना 3रा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.

आपण एक तहात रेडिओ उतरणा 90.4 एफएम आपली माणसं आपला आवाज आणि मी आरजे प्रगती आहेच आपल्यासोबत बिग स्टार शो या कार्यक्रमात. 9970509 या क्रमांकावरती तुम्ही मला हा बिग स्टार शो आपला कसा वाटतोय हे सांगू शकताय लाईव्हमध्ये देखील. हा कार्यक्रम तुम्ही आत्ता ऐकत असाल तरी देखील तुम्ही मला व्हॉट्सअप करून नक्कीच सांगू शकता. श्रोते हो, उदित नारायण यांनी भारतात आणि परदेशात जाऊन अनेक स्टेज शो देखील केलेत. याचप्रमाणे स्क्रीन, व्हिडिओकॉन, MTV बेस्ट व्हिडिओ अवॉर्ड, प्राईड ऑफ इंडिया गोल्ड अवॉर्ड याचा समावेश आहे. 2010 नारायण यांनी मधुश्री सोबत वेन हॅरी ट्राईज टू मॅरी या इंग्रजी चित्रपटासाठी देखील गायन केलं. याचबरोबर अनेक भाषांशिवाय नेपाळीमध्ये सुद्धा नारायण यांनी विपुल गायन केलंय.

प्ले स्टार शो ऐकता तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि आजचे आपले बिग स्टार आहे द सुपरस्टार 90s हिट सुपरस्टार उदित नारायण यांच्यावरती. उदित नारायण यांची संगीत साधना ही खऱ्या अर्थानं एका सच्चा कलाकाराची आहे. उदित यांनी हिंदी सिनेमातील सर्वच नायकांसाठी अप्रतिम गाणी गायली. यामध्ये आमिर खान, सलमान खान, शाहरुख खान, अक्षय कुमार, गोविंदा, सैफ, ऋतिक रोशन यांच्यासह अनेक नवोदित कलाकारांसाठी अप्रतिम गाणी त्यांनी गायली आहेत. त्यांचं प्रत्येक गाणं हे रसिकांच्या हृदयाचा ठाव घेतं.

बिग स्टार शो मध्ये मी आरजे प्रगती आहेच आपल्या सोबत. आणि आजच्या आपले बिग स्टार आहेत सुपरस्टार सिंगर उदित नारायण. उदित यांचा एकूणच प्रवास हा सर्वांनाच प्रेरित करणारा असाच आहे. एक अतिशय मृदू स्वभावाचं मन मिळाऊ व्यक्तिमत्व म्हणजे उदितजी. उदित यांना अनेक नागरी पुरस्कारांनी देखील सन्मानित करण्यात आले. यामधील नेपाळमधील सर्वोच्च नागरी सन्मान, 2016 मध्ये भारत सरकारकडून तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मभूषण, मध्य प्रदेश सरकारचा राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार, याचबरोबर पद्मश्री, महाराष्ट्र रत्न पुरस्कार, मुंबईतील डॉक्टर आंबेडकर पुरस्कार, BIFA पुरस्कार यांनीही गौरवण्यात आले. त्यामुळे उदित यांच्या गायकीला खऱ्या अर्थानं एक लोकगायकाचं देखील वलय प्राप्त झालं. सरळ, संयमी, एक साधा आणि आपल्या कलेला समर्पित असा कलाकार मिळणं मोठं अवघड. म्हणून उदित नारायण आहेत आजचे आपले बिग स्टार.

याच नोट वरती मी आरजी प्रगती बिग स्टार शो मध्ये इथेच थांबते. आजचा आपला एपिसोड बिग स्टार शो चा कसा वाटला हे तुम्ही मला सांगू शकता 9970509 या क्रमांकावरती. आजचे आपले बिग स्टार होते सुपरस्टार सिंगर उदित नारायण. तर भेटूयात पुढील बिग स्टार सोबत आपल्या रेडिओ तेरणावरती. तोपर्यंत आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

शुभ दुपार श्रोते हो, गुड आफ्टरनून. दुपारचे 1:28 आणि समजलंच नाही 1 कसे वाजले आणि त्यामुळे कन्फ्युजन झालं आणि 1 वाजलात हे समजून नाही गेलं मला. तर अशा कन्फ्युजन नंतर मी आरजे प्रगती पुन्हा एकदा हजर झाली आपल्या व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात. सर्व श्रोत्यांचं व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात मी आरजे प्रगती पुन्हा एकदा स्वागत करते आणि सॉरी देखील म्हणते की मला 1 वाजला हा समजला नाही. पण 1 वाजला हे आपल्या सर्व श्रोत्यांना समजतं आणि 1 वाजता ते करेक्टली हजर राहतात आपल्या रेडिओवरती कान देऊन हा आवाज ऐकण्यासाठी. कोणता तो म्हणजे माझा. तर चला सुरुवात करूयात व्हॉट्सअप फरमाईशला. काल ज्या श्रोत्यांच्या फरमाईशी झाल्यात अशा श्रोत्यांनी आता 4-5 दिवसानंतर फरमाईश पाठवायची आहे जेणेकरून इतर देखील श्रोत्यांना आपल्या कार्यक्रमात इन्व्हॉल्व करता येईल. तसंच जसं की खूप दिवस झाले श्रोते म्हणतात की आमच्या फरमाईशी पूर्ण केल्या जात नाहीत असे देखील बरेचसे श्रोते असतात. पण जसं की मी म्हणते नेहमी की आपल्या श्रोतांनी देखील जे नेहमीचे श्रोते आहेत ते तर आता बरेचसे माझे जे श्रोते नेहमीचे श्रोते आहेत रेग्युलरले ते फक्त आठवड्यातून एकदा पाठवचं पाहतात की जास्त वेळ पाठवत पण नाहीत. असे बरेचसे श्रोते आहेत त्यामध्ये अमोल कांबळे असतील, सचिन झेंगडे सर असतील, संतोष कोळी सर असतील, राजकुमार माने सर आहेत की आणि अनंत कुलकर्णी सर असतील, शशिकांत कांबळे राजचा पदा तर आजकाल करत पण नाही, कधीतरी त्यांचा देखील व्हॉइस येतो. तसंच समाधान दादा देखील कधीतरीच करतात आणि अकबर शेख सर असतील त्यामध्ये. अशी जी रेग्युलरची मंडळी आहे जी रोज ऐकतात रेडिओ. पण ओमप्रकाश गित्ते सर आहेत, तर असे जे श्रोते आहेत प्रकाश बोबडे सर आहेत. रेग्युलरमध्ये मी जास्त घेत पण नाही, आठवड्यातून त्यांचा कधीतरी एक मेसेज येतो तो तर घेणं साहजिकच आहे कारण की आठवड्यातला एक तरी दिवस त्यांचा असावा असं मला देखील वाटतं. त्यामुळे जे नवीन श्रोते येतात जे म्हणतात की फक्त तुम्ही जुन्याच श्रोत्यांच्या फरमाईशी घेता तर असं नाही, मी सर्वांच्याच फरमाईशी पूर्ण करण्याचा प्रयत्न करते. पण त्यातून देखील आपली राहत असेल तर त्याच्यासाठी देखील सॉरी म्हणते. तर काय होत आहे की उशीर झाल्यामुळे थोडंसं डिस्टर्ब झाल्यासारखं झालं त्यामुळे आता व्हॉट्सअप फरमाईशला कॉन्स्टंटली करते. तर आज वातावरण थोडंसं काय म्हणतात की थोडंसं ऊन असल्यासारखं आणि थोडंसं ढगाळपणे आणि मिक्सअप जे वातावरण असतं ना ते वालं वातावरण आता धाराशिवमध्ये आहे. आय थिंक सो हे पण वातावरण आय थिंक सो कॉलेजच्या इकडेच आहे आणि पलीकडे थोडंसं आभाळ आल्यासारखं. जसं मी म्हटलं की धाराशिवमध्ये 3 टप्प्यात पाऊस पडतो, एक तर सेंटर बिल्डिंग शिंगोलीच्या तिकडे अलीकडे सेंटर बिल्डिंगपासून देशपांडे स्टँडपर्यंत आणि देशपांडे स्टँडपासून इकडे तुळजापूरकडे असा वेगळा पाऊस पडतो धाराशिवमध्ये 3 टप्प्यांमध्ये. आणि धाराशिवचं कसं आहे की डोंगर असल्यामुळे जास्त करून शाहूनगरमध्ये खूप पाऊस पडतो कारण की तिकडे मागेच आमच्या घराच्या पाठीमागच्या साईडला लेण्या आहेत त्यामुळे तिकडे डोंगरचा भाग आहे तर तिकडे जास्त खूप पाऊस होतो धाराशिवमध्ये. चला तर या पावसाच्या हालचाली आपण जाणून घेणारच आहोत श्रोत्यांकडून. पण तत्पूर्वी आज आहे 5 ऑगस्ट आणि आता काय होतं का हालचाली आपण जाणून घेणारच आहोत श्रोत्यांकडून. पण तत्पूर्वी आज आहे 5 ऑगस्ट आणि आता काय होतं की जो जून महिना संपतो ना तिथून जो बर्थडेचा सेलिब्रेशन सुरू होतं. आता लोकांचे बर्थडे सेलिब्रेशन होतात, आपले सगळे सण जे आहेत ते आता सुरू होतात त्यामुळे बऱ्याचशा सुट्ट्या देखील आपल्याला भेटतात. तर या सुट्ट्यांचा आनंद आपल्या व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमातून ते तुम्ही घेताच कारण की लाईव्हमध्ये येते मी आणि बर्थडे जे असतात ते सेलिब्रेट देखील आपण करतो फरमाईशमध्ये. तर आज अशाच एका सुंदर अशा अभिनेत्रीचा वाढदिवस आहे, ती म्हणजे काजोल. काजोलचा आज बर्थडे आहे. तसाच ज्यांना महाराष्ट्राची सून म्हटलं जातं अशा जेनिलिया यांचा देखील बर्थडे आहे. तर जेनिलियाचं देखील आपण गाणं ऐकणारच आहोत आणि काजोलची देखील गीतं त्यांचा प्रवास जाणून घेणार आहोत आजच्या आपल्या व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमातून. तर बॉलिवूड हिंदी चित्रपटांमध्ये उत्कृष्ट अशा पद्धतीने अभिनयाचे विशेष ओळख ही काजोलची आहे. आजवर तिला अनेक पुरस्कार देखील भेटले आहेत आणि 2011 भारत सरकारकडून पद्मश्री सन्मान देखील मिळाला आहे. तर तनुजा ही त्यांची आई आहे आणि शोमू मुखर्जी हे त्यांचे वडील आहेत जे निर्माता होते, चित्रपट निर्माता. आणि पाहायला गेलं तर नूतन या त्यांच्या मावशी आहेत. राणी मुखर्जी ही त्याची चुलत बहीण आहे आणि ऑफकोर्सली आपल्या सर्वांनाच माहिती आहे त्यांचे पती जे आहेत ते प्रसिद्ध म्हणता येतात अभिनेते जे देवगन यांच्या त्या पत्नी आहेत. तर अवघ्या 16 वर्षी बेखुदी या चित्रपटामधून तिने या क्षेत्रात पाऊल ठेवलं होतं. बाजीगर, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, कुछ कुछ होता है, कभी खुशी कभी गम, फना, माय नेम इज खान आणि आणखीन बरेचसे चित्रपट आहेत. आपल्याला देखील आज या सर्व स्टेजच्या गीताचा आनंद आपण घेणार आहोत आणि खरं तर जास्त तिची हिट राहिलेली आणि लोकप्रिय सर्वांना आवडलेली जोडी जी होती शाहरुख खान यांच्यावरती ऑन स्क्रीन जोडी प्रेक्षकांनी अत्यंत त्यांना खूप प्रेम दिलं होतं त्या जोडीला.
आणि फिल्मफेअर पुरस्कार सर्वोत्तम अभिनेत्री श्रेणीतील विक्रमही म्हणजे पुरस्कारांचा 5 पुरस्कारांहून 6 किंवा 7 फिल्मफेअर पुरस्कार तिने जिंकलेले आहेत आणि पद्मश्री भारतीय चित्रपट सृष्टीतील योगदानासाठी 2011 तिला सन्मानित करण्यात आलंय. तर अशी ही काजोल आहे आणि काजोलचा आज बर्थडे आहे. सेलिब्रेट करूयात तिच्याच गाण्यांनी आणि तिला विश्व मेने मेने हॅपी रिटर्न्स ऑफ द डे करूयात.

चला, सुंदर असं गीत पहिलंच आणि तशीच तिची सुंदर आणखीन देखील गाणी आहेत ती आपण ऐकणार आहोत. पण जसं की म्हटलं, यानंतर आणखीन एक अशीच गॉर्जियस हिरोईन आहे जी जेनेलिया देशमुख आहे आणि तिचा देखील आज बर्थडे आहे. तर जेनेलियाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. आणि तिने हिंदी, तेलुगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळम चित्रपटांमध्ये काम केले आणि आज देखील ती तेवढीच सक्रिय आहे कामांमध्ये. आपण आता देखील वेड पाहिला असेल आणि आत्ताच राजा शिवाजी या देखील चित्रपटामध्ये त्यांनी दोघांनी काम केले. 2012 तिचं लग्न झाले लोकप्रिय मराठी अभिनेते रितेश देशमुख यांच्यासोबत. आणि पहिला चित्रपट तिचा होता 2003, तो देखील आज पण सर्व श्रोत्यांना आवडतो, सर्व रसिकांना आवडतो असं म्हणता येईल. तुझे मेरी कसम हा चित्रपट कोणीही विसरलेला नाहीये. आज पण तो चित्रपट तेवढाच सर्वांना आवडतो, ती गाणी आज देखील ऐकली जातात. तर या चित्रपटामधून तिचा पहिला अभिनय केला होता तिने आणि सुरुवात झाली होती, ज्यामध्ये पहिलाच चित्रपट रितेश यांच्यासोबतच झाला होता मुख्य भूमिकेमध्ये. आणि प्रसिद्ध चित्रपटांमध्ये जाने तू या जाने ना हिंदी होता, बोमरीलू तेलुगू होता, मस्ती हिंदीमध्ये, आणि तिचा मराठीतील सुपरहिट ठरलेला चित्रपट वेड जो तिनेच निर्मित केला होता आणि अभिनय तिने केलाय आणि तिच्या कारकिर्दीला मैलाचा दगड तो ठरला होता. तर पार्श्वभूमी पाहता अभिनयात येण्यापूर्वी ती एक राष्ट्रीय स्तरावरील फुटबॉल खेळाडू आणि स्टेट लेवलची ॲथलीट होती. आणि वयाच्या 15 बिग बी यांच्यासोबत केलेल्या पार्कर पेनच्या जाहिरातीमुळे ती प्रकाश जोतात आली होती. तर अशी जेनेलिया देशमुख या आपल्या महाराष्ट्राच्या सुरबाई आहेत. आणि त्यांचंच एक गीत जे रितेश भाऊंच्या वरती, म्हणजे ते दोघेही आहेत सोबत, तर तसंच एक गीत आहे, दोघांचा चित्रपट आहे. आणि खरं तर ते चित्रपट करत असताना जो लास्टचा सीन दाखवला होता लग्नाचा, आणि त्याच दरम्यान त्यांचं लग्न जुळलं होतं आणि लग्नाच्या घाईत होते ते देखील, पण ते शूट करणार होते त्यामुळे ते शूट करत करत ते एन्जॉयमेंट देखील त्यांनी केलेली आहे. तर तेच गीत ऐकायचं आहे, तेरे नाल लव हो गया या चित्रपटातील गीत, शिवाजी उकंडे मंगळूर तालुका कळम येथून. तर जेनेलिया यांना देखील देऊयात वाढदिवसाच्या शुभेच्छा या गीतानुसार.

आपण एकदा हात रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज. तर जसं की मी म्हटलं की आपले जे श्रोते आहेत की एक विशिष्ट दिवस किंवा कधीतरी फरमाईश पाठवतात रेग्युलरली श्रोतेमध्ये, त्यामध्ये जर वेळेस माझ्याकडून कुबेर सरांचं नाव राहून जातं तर सॉरी सर, कुबेर सर देखील असंच कधीतरी फरमाईश पाठवत असतात महिन्यातून एकदा. तर आज देखील ते म्हणतात की दीदी तुम्ही मला सारखं विचारता, ते राहून जातं काय माहिती कसं काय, तर फ्लो मध्ये त्यांची नावं राहून जातात. तर कुबेर सर त्यामध्येच आहेत. नंतर आणखीन एक आपले श्रोते आहेत ज्यांचा बर्थडे आहे आज, आपले नियमित श्रोते आहेत ते देखील, पण कधीतरी पाठवत असतात ते, विकास राजेंद्र कसबे सर, विशू मेनी मेनी हॅपी बर्थडे ऑफ द डे सर, त्यांना देखील आज बर्थडे विश करूया. तसंच आज आपले जे सचिन सर आहेत यांची कन्या जी आहे शिवानी, हिला देखील रेडिओ तेरणाकडून खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. आज तिचा देखील बर्थडे आहे. तर जसं की मी म्हटलं की आज काजोल आणि जेरिलिया यांचा बर्थडे आहे, पण इतर देखील गाणी आपल्या श्रोत्यांना ऐकायची आहेत. तर पाहूयात यानंतरची फरमाईश आहे ती, ते देखील संदीप सर, जे की कधीतरीच ते पण फरमाईश पाठवत असतात, त्यामध्ये संदीप सर देखील आहेत. संदीप क्षीरसागर फ्रॉम भूम धाराशिव, तीन मोती या चित्रपटातील त्यांना गीत ऐकायचं आहे. ते देखील अशीच वेगळी गीतं पाठवत असतात जी आपण फरमाईशमध्ये ऐकत नाहीत. तर कुमार शानू साधना सरगम यांच्या आवाजातील हे देखील गीत आहे, मी देखील पहिल्यांदाच ऐकणार आहे. तर ऐकूयात संदीप क्षीरसागर सरांची व्हॉट्सअप फरमाईश.

आरजी प्रगत सोबत तुम्ही आनंद घेत आहात व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमाचा. तर यानंतरची फरमाईश पूर्ण करूयात. प्रगत, ताई कार्यक्रम नाही चालू झाल्यावर करमत नाही तर चालू करा असं म्हणतायत माळशिरस तालुक्यातील तोंडले गावावरून मेघा निकम. मी 2-3 वेळा गाण्यासाठी मेसेज केलाय पण फरमाईश काही पूर्ण झाली नाही असं म्हणतायत. तर सॉरी म्हणते ताई, आज नक्कीच तुमची फरमाईश पूर्ण करते. त्यांना कुछ कुछ होता है या चित्रपटातले गीत ऐकायचं आहे. काजोल आणि यासारखे पडद्यावरती दिसतात आणि राणी मुखर्जी या देखील आहेत. हे गीत गायला आहे कुमार शानू यांनी आणि अलका याज्ञिक यांनी. पण हे देखील खूप लोकप्रिय ठरलेलं काजोल यांचं गीत आहे. तर त्यांना बर्थडे विश करत त्यांना हे गीत ऐकायचं आहे. ऐकूयात आपल्या ज्या माळशिरस येथून ताई आहेत मेघा निकम ताई यांची व्हॉट्सअप फरमाईश.

काजोल यांच्या बर्थडे निमित्त आपल्याला देखील कोणतं त्यांचं गीत ऐकायचं असेल आणि जेनी लिया यांचं देखील बर्थडे आहे त्यांचं देखील कोणतं गीत आपल्याला ऐकायचं असेल तर नक्कीच आज व्हॉट्सअप फरमाईशला पाठवू शकताय 9970509 क्रमांकावरती. पुढची फरमाईश आहे जीना मरण तेरे संग या चित्रपटातील आहे आणि जसं की म्हटलं कुबेर सर कधीतरीच फरमाईश पाठवत असतात तर आज त्यांची फरमाईश आली आहे कवे तालुका बार्शी जिल्हा सोलापूर इथून कुबेर मस्के मीना मस्के. तर कुबेर सर मीनाताईंचे देखील मेसेज येत नाही आता आणि तसंच अश्विनी घोळकेताई देखील आहेत त्यांची देखील बरेच दिवस झालं फरमाईशमध्ये नाही आहेत त्या तर त्यांना देखील सांगा जर असतील कॉन्टॅक्टमध्ये. तर संगीतबद्ध केलं आहे दिलीप सेन समीर सेन यांनी आणि गीतासाठी स्वरसाद चढवला आहे कुमार शानू अनुराधा पौडवाल यांनी. तर संजय दत्त आणि रवींद्र टंडन यांच्या वरती हे चित्रित करण्यात आलेलं आहे गीत. 2026 10वी फरमाईश आहे सरांची. तर दीदी आपल्याकडे कार्यक्रमाकडे एक सुविचार तर आज सुविचार पाठवलाय. जीवनात हरलेली प्रत्येक गोष्ट पुन्हा मिळू शकते पण निघून गेलेला वेळ आणि गमावलेला विश्वास कधीच परत येत नाही. क्या बात है खूप सुंदर असा सुविचार सर थँक्यू सो मच. ऐकूयात कुबेर सर आणि मीनाताईंची व्हॉट्सअप फरमाईश.

बुधवार टू बुधवार त्यांची फरमाईश असते, तर आज त्यांना देखील फरमाईश त्यांची घ्या असं त्यांनी सांगितलंय. हक्काचा वार बुधवार. तर त्यांच्यासोबत आहेत कुबेर मस्के सर, हिरामन खिराडे, ओमप्रकाश गीते, सचिन झेंगडे, अमोल कांबळे, रफिक इनामदार, अंगद मिसाळ, हे सर्व त्यांचे फ्रेंड्स देखील आहेत. त्यांना हे गीत ऐकायचं आहे. सुपर हिट ठरला चित्रपट आणि सुपर डुपर हिट ठरली गीतं. ऐकूयात अनंत कुलकर्णी सरांची व्हॉट्सअप फरमाईश.

व्हॉट्सअप फरमाइश गाणी या कार्यक्रमाचा आनंद तुम्ही घेत आहात रेडिओ तेना 90.4 FM म्हणून. यानंतरची फरमाइश पूर्ण करूयात. अमोल कांबळे हिंजवडी पुणे येथून आपले नियमित श्रोते आहेत, त्यांची देखील आठवड्यातून एकदाच फरमाइश असते. तर आज त्यांना काजोल यांचं गीत ऐकायचं आहे. चित्रपट पुन्हा एकदा कुछ कुछ होत आहे. या चित्रपटातील एक गीत कुमार शानू, अलका याज्ञिक आणि कविता कृष्णमूर्ती यांचा आवाज आहे. जतीन ललित यांचं म्युझिक, समीर आणि अंजान यांचं हे गीत आहे. तर ऐकवात अमोल कांबळे सरांची व्हॉट्सअप फरमाइश.

काजोल यांचा बर्थडे सेलिब्रेट करत करत इतर देखील गीतं आपण ऐकत आहोत. तर असाच एक चित्रपट खूप गाजलेला आणि स्मरणात राहिलेला, तो म्हणजे रहना है तेरे दिल में कहना है आज तुझसे कहना है, असा जो चित्रपट आला होता आणि खूप गाजला होता. आर माधवन आणि दिया मिर्झा यांचा हा चित्रपट होता. खूप खूप म्हणजे खूप लोकांनी त्याला डोक्यावरती घेतलं होतं. गाणी देखील तेवढीच आवडतात लोकांना. आणि सोनू निगम, कविता कृष्णमूर्ती यांचा आवाज आहे. 2000 हा चित्रपट जरी आला असेल तरी देखील त्याची क्रेज मात्र आजपर्यंत तेवढीच सर्वांच्या डोक्यावरती आहे. तर हेच गीत ऐकायचं आहे. आपले नवीन श्रोते आहेत जे आहेत विजय बालेसर, जे आहेत रिसोड, राहता वाशिम येथून नियमित श्रोते ते देखील झालेले आहेत. आज बऱ्याच दिवसानंतर त्यांनी फरमाइश केली आहे, तर थँक्यू सो मच सर. ऐकवायत विजय बाले सर, जे नवीन श्रोते ऍड झालेत त्यांनाच हे गीत ऐकायचं आहे. आनंद घेऊयात या सुंदर अशा गीताचा आणि जाऊयात पुन्हा एकदा त्या 2000 ऑरामध्ये.

आरजे प्रगतीसोबत तुम्ही आनंद घेत आहात. व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमाचा 9970599 या क्रमांकावरती अशा सदाबहार गीतांचा नजराणा ऐकण्यासाठीच रेडिओ तरणाचा ऍप डाऊनलोड करायचा आहे प्ले स्टोअर ॲपवरून आणि आपल्या फेसबुक आणि इन्स्टा पेजवर देखील फॉलो करायचं आहे. तर यानंतरची फरमाईश बर्थडे आहे पण गीत मात्र सुंदर असं दिलेलं आहे. नमस्कार प्रगतीताई, मुकामपोस दारफ तालुका माढा पिंकू सुतार, आज माझ्या मुलाचा बर्थडे आहे सिद्धेश्वरला, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. वाढदिवसाचं गाणं लावा, डोळ्यातून आसू फुलावे, आयुष्य आमचे लाभो तुला, असं त्यांनी मेसेज केलाय. आणि सोमवारी फरमाईश असती तरी पण माझी फरमाईश पूर्ण नाही झाली आहे आणि दिली पण नव्हती असं म्हणतायत. तर मुलासाठी एक गीत ऐकायचं आहे सिद्धेश्वरला. रेडिओ तेनाकडून देखील खूप साऱ्या शुभेच्छा. आणि अशीच गोंडस एक छोटीशी आणखीन एक आहे, शिवानी झेंगडे, जिचा आज देखील बर्थडे आहे, म्हणजे सचिन सरांची मुलगी आहे ती. तर शिवानीसाठी देखील आपण हेच गाणं डेडिकेट करूया, खूप छान असं गीत आहे. तर एक वेळ सिद्धेश्वर आणि शिवानीसाठी बर्थडे विश करत हे सुंदर असं गीत.

चला तर अशा बर्थडे नंतर पुन्हा एकदा बर्थडे आहे पण गीत मात्र वेगळंच असंच. तर मला पण तसंच वाटतं की सतत आपण ते देतो ना की बर्थडेचंच गाणं, तर अशी न गीता देतात अशी देखील गीतं देत चला. बर्थडे असलं की फक्त ते हॅपी बर्थडेवालं सॉंग नको, दुसरी देखील गीतं आपण घेतोस. तर पुढची फरमाईश देखील, जे आपले आठवड्यातून किंवा महिन्यातून जर कधी वाटलं तर मेसेज करणारे आपले श्रोते, नियमित श्रोते आहेत विकास सर, आज त्यांचा देखील बर्थडे आहे. तर विश्व मेनमेने हॅपी टोन्स ऑफ द डे सर, रेडिओ तेनाकडून तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आज ते म्हणतात की मी ऑनलाईन आहे सध्या, ऐकत आहे दररोज न चुकता आपला रेडिओ तेना, ऐकत असतो सर्व कार्यक्रम देखील ऐकत असतो, मग ते संध्याकाळी असो किंवा सकाळी व्हॉट्सअप फरमाईश असो किंवा स्टार शो किंवा थीमवरील कार्यक्रम असो, ऐकत असतो. छान गाणी कार्यक्रम असतात रेडिओ तेना. मी भरपूर दिवसापासूनचा फॅन आहे असं म्हणतात, आपल्या गोड आवाजाचा देखील. थँक्यू सो मच सर. सिद्धिविनायक कारखाना खामसवाडी मधील सर्व श्रोते तुमचा कार्यक्रम केव्हा चालू होईल याची वाट बघत असतात, म्हणून रेडिओ तेनाचा सर्वांचा आवडता विषय ठरलेला आहे. प्रत्येक 8 दिवसांनी किंवा 10 दिवसांनी मी फरमाईश टाकत असतो आणि एन्जॉय करत असतो. तर कार्यक्रम ऐकणारे श्रोते आहेत सन्माननीय गायकवाड साहेब, विजय मैदनेस साहेब, माळकर अशोक, कोळीअप्पा देवकर, अंगद साहेब, विकास राजेंद्र कसबे सर, मोहा भीमनगर मोहा, खामसवाडी सिद्धिविनायक परिवार कारखाना. आज सुंदर असं गीत ऐकायचं आहे जीत या चित्रपटातील, तर नक्कीच ऐकूयात आणि आनंद घेऊयात आणि सरांचा बर्थडे देखील सेलिब्रेट करूयात. ऐकूयात विकास सर यांची व्हॉट्सअप फरमाईश.

चला, जसं जीत या चित्रपटातील एव्हरग्रीन गाणं ऐकलं, तसंच दिलवाले हा जो एव्हरग्रीन गाणं चित्रपट, एव्हरग्रीन गाण्यांचं देखील त्याचा रेकॉर्ड आहे. अजय देवगण, रवीना टंडन यांचा सुपरहिट ठरलेला ब्लॉकबस्टर चित्रपट आहे दिलवाले हा, आणि त्यातलंच गीत आलेलं आहे पुन्हा एकदा ब्लॉकबस्टर गाणं. नमस्कार ताई, आज माझ्या प्रिय पत्नीचा वाढदिवस आहे. एकच दिवस असतो तरी आम्हाला दिलवाले या चित्रपटातील गीत एकच दिवस वाढदिवस असतो सर सगळ्यांचाच. तर ताईंना खूप साऱ्या शुभेच्छा देते रेडिओ तीर्णाकडून. खूप खूप विश्वमेमेने हॅपी रिटर्न्स ऑफ द डे सर ताई. आणि मुकाम पोस्ट पेनूर तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर येथून आपले नियमित श्रोते आहेत मंटू गवळी सर, सरस्वती गवळी, ओम दादा गवळी. तर सरस्वती ताईंना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा, आणि ऐकूयात खास त्यांच्यासाठी हे सुंदर असं गीत.

एव्हरग्रीन गाणं आहे, सतत आपले श्रोते राजा हिंदुस्थानी, दिलवाले आणि परत खूप चित्रपट असे आहेत की ते सतत ऐकली जातात त्या चित्रपटातली गाणी. तर असंच हे देखील गीत आहे, पुढची फरमाईश सितारे जमीन पर या चित्रपटातील गीत आलेलं आहे. जसं की मी म्हटलं, जेनेलिया यांचा बर्थडे आहे, आमिर खान आणि जेनेलिया यांचा हा नुकताच चित्रपट आला होता मध्ये. तर हेच गीत पंकज कुंभार सर आहेत, ते त्यांनी आज बऱ्याच दिवसानंतर फरमाईश पाठवली आहे. तर ते म्हणतात, हाय प्रगतीताई, मी पंकज कुंभार, राहणार लातूर, खूप दिवसांनी मेसेज करत आहे. मला सितारे जमीन पर या मूवीमधील सर आखोपे मेरे हे गीत ऐकायचं आहे. अरिजित सिंग यांचा आवाज आहे, खूप सुंदर असं गीत आहे. जेनेलिया यांचा बर्थडे आहे, त्यानिमित्त देखील मला हे गीत ऐकायचं आहे. आणि आम्ही रोज गणपतीचं काम करत करत रेडिओ त्यांना ऐकत असतो. तर थँक्यू सो मच सर. आणि सॉन्ग मी आणि माझी वाईफ तेजस्विनी कुंभार ऐकत आहोत. तर हे सॉन्ग माझ्या वाईफसाठी सुद्धा आहे असं त्यांनी सांगितलं आहे. तर नक्कीच तेजस्विनी ताई, तुमच्यासाठी देखील सरांनी गाणं डेडिकेट केलेलं आहे. तर ऐकूयात आणि आनंद घेऊयात या सुंदरशा गीताचा. ऐकूयात पंकज सर आणि तेजस्विनी ताईंची व्हॉट्सअप फॉर मॅश.

आपण ऐकत आहात रेडिओ उतरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. तर यानंतरची फरमाईश देखील पूर्ण करूयात. जसं मी म्हटलं की काजोल यांचा बर्थडे आहे आज, मी 3:30 कार्यक्रम घेणार आहे कारण की 1:30 आली आहे मी, तर नक्कीच आपल्या श्रोतांना तेवढाच वेळ मी एक्स्ट्रा घेणारच आहे. तर भरपूर माहिती, इतक्या फरमाईशी आल्यात आणि सर्वच जण मला म्हणतात की मॅडम कधी घेता, मॅडम कधी आहे, तुम्ही घेताय ना, नाराज करू नका. मी इतकी कन्फ्यूज झाली आता की किती श्रोतांच्या मी फरमाईश आता पूर्ण करेन, कारण की परत त्यांना वाटतं की मी घेतली नाही आणि ते नाराज देखील होतात. पण मी जसं म्हणते की वेळाअभावी मला घेता येत नाहीत, कारण की खूप आणखी नवीन देखील श्रोते त्यात ॲड झालेले असतात आणि त्यामुळे देखील फरमाईश घेण्याची राहते आपल्या नियमित श्रोत्यांची. तर ते म्हणतात की 8 दिवसातून देखील एक फरमाईश पूर्ण करत नाहीत तुम्ही, पण इतर देखील श्रोते तेवढेच वाढलेले आहेत, हे तुम्ही देखील जाणून घ्या. तर पुढची फरमाईश आहे जे आपल्या नियमित श्रोते आहेत भालकी कर्नाटका येथून, संगीता अनिल परदेस. ओ परदेसी सर, परदेसी सरांनी देखील बरेच दिवस झालं फरमाईश नाही पाठवली आहे. पिहू परी पूजा प्रीती गीता असं त्यांनी पाठवलं आहे भालके कर्नाटक येथून. हलचल या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. मॅडम खूप दिवसांनी फरमाईश केली आहे, प्लीज घ्यावी असं म्हणतायत अनिल परदेसी सर. राईट, मला आठवले, सारखी फरमाईश टाकत असतात पण कधीतरी आजकाल खूप दिवस झाले त्यांनी देखील फरमाईश नाही पाठवली आणि पाठवली ती मध्ये, पण ती मला घेता पण नव्हती आली मॅडम, तर त्यांना सॉरी सांगा सर ताई. तर आज त्यांना गीत ऐकायचं आहे काजोल यांचं, कुमार शानू अलका याज्ञिक यांचा आवाज आहे आणि 1995 हा चित्रपट आलाय आणि त्यांनी विश देखील केलंय काजोलला. तर ऐकूयात अनिल परदेसी सर आणि संगीता अनिल परदेसी, पिहू परी पूजा प्रीती गीता भालके कर्नाटका यांची व्हॉट्सअप फरमाईश.

आरजे प्रगत सोबत तुम्ही आनंद घेत आहात व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमाचा. यानंतरची फरमाईश दिलवाले हा चित्रपट कोण विसरेल आणि या चित्रपटातील गीत आलेलं आहे. श्रोते आहेत ते म्हणतायत जॉनी लिव्हर नाही सर जेनेलिया यांचा बर्थडे. त्यांनी चकून जॉनी लिव्हर आणि काजल यांनी वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या. तर जेनेलिया ताईंचा बर्थडे आहे. तर महाराष्ट्राचा सुनबाई अशा त्यांची ओळख आहे खरं तर. आणि जेनेलिया वहिनी असंच म्हणतात, महाराष्ट्राच्या वहिनी लाडक्या वहिनी असं म्हणतात. तर जेनेलिया आणि काजल यांचा बर्थडे आहे तर त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. सारा ट्रान्सपोर्टचे मालक शहाजी शिंदे, समाधान देशमुख, सुदर्शन पाटील आणि योगेश पाटील सर तर सर्व त्यांचे मित्र देखील ऐकण्यास उत्सुक आहेत असं त्यांनी सांगितलं आहे. तर नक्कीच हे एव्हरग्रीन गाणं आपण देणारच आहोत. तसंच आपले वैराग वरून श्रोते आहेत अंकुश पवार सर आणि अजय मोहिते वैराग येथून, त्यांना देखील आज हेच गीत ऐकायचं आहे. ऐकवत अंकुश पवार सर, अजय मोहिते वैराग आणि आपले नियमित श्रोते आहेत ते म्हणजे सुदर्शन पाटील, योगेश पाटील यांना देखील हेच गीत ऐकायचं आहे. ऐकवत आणि आनंद घेऊत सुंदर अशा गीताचा.

यांची फरमाईश कुमार शानू साधना सरगम यांच्या आवाजातील गीत आणि उधार की जिंदगी या चित्रपटातील हे गीत आहे. काजोल यांचंच हे देखील गीत आहे. तर गीत ऐकायचं आहे गजानन कावरके मुकाम व्याड तालुका रिसोड जिल्हा वाशिम येथून आपले नियमित श्रोते आहेत. तर आमच्याकडे दुर्लक्ष करत आहात असं ते म्हणतायत, पण आज फरमाईश नक्कीच पूर्ण करा आणि एवढा जीव लावून मेसेज करतोय आम्ही असं म्हणतायत ते, आणि आम्हाला निराश करू नका. का बरं माझ्यासोबत असं होतं असं म्हणतायत सर. तर नाही सर, इतक्या आणखीन माहिती इतक्या फरमाईशी मला टेन्शन आलं आहे आता बघून की बाबा परत आणखीन तुमच्यासारखंच असं बोलणारे बरेचसे श्रोते आहेत की आमच्याकडे लक्ष नाही, आमची फरमाईशीच घेत नाही, तुम्ही फक्त जुन्या श्रोत्यांच्या फरमाईशी घेता. काय सांगू तुम्हाला, इतक्या फरमाईशी आलेल्या आहेत. माझा आवाज इतका का आवडतो श्रोत्यांना, कारण की मी रोज देते फरमाईश, तरी देखील यांना अठ्ठास असतोच. आमची फरमाईश घ्यायची म्हणजे घ्यायचीच, तर तरी देखील प्रयत्न करतेच मी. तरी देखील आणखीन इतक्या श्रोत्यांच्या बापरे फरमाईशी राहिलेल्या आहेत, कसं मी कवर अप करते तुम्हाला नाही माहिती सर. पण घेते तुमची फरमाईश. रवी बोरकर, शिवम कावरके, शंकर भिसे, हिरामन खिराडे, शिवानी, सचिन झेंगडे, राजू पवार. तर ऐकूयात गजानन कावरके सर आणि त्यांच्या फॅमिलीची मित्रपरिवारांची व्हॉट्सअप फरमाईश.

पुढची फरमाईश, मला देखील ते गीत फार आवडतं आणि खूप ट्रेंडिंगमध्ये ठरलेलं हे गीत आहे आणि मी ती ट्राय करणार आहे. बरं, ट्राय करते, पण मला सांगा की कसं वाटतंय माझ्या आवाजामध्ये, मला जमतंय का ते गाणं. बरं, मला खूप आवडतं. आणि जेनेरिया आणि रितेश यांचा चित्रपट वेड या चित्रपटातील हे गीत सुख कळले. तर हेच गीत ऐकायचं आहे आपले नियमित श्रोते आहे दत्तात्रय खुणे, ओम खुणे, शोभा खुणे, सोहम वाघमारे, पळूस तालुका पळूस, सांगली, महाराष्ट्र येथून. तर जेनेलिया यांच्या बर्थडे निमित्त त्यांना हे गीत ऐकायचं आहे असं त्यांनी सांगितलंय. तर मी ट्राय करते, मला सांगा नक्की की हे गीत मला जमतं का. मला फार आवडतं हे गीत, एवढं नाही जमणार मला माहिती आहे, श्रेया घोषाल नाही आहे मी, पण मी ट्राय करते.

पण त्याच्यातलं एक कडवं जे आहे ते खूप गाजलं. म्हणजे बायकांचा साज शृंगार असतो ना, त्यावेळेस ते गाणं खरं तर आत्ता स्टेटसवरती बऱ्याच लेडीजचं आहे. ते म्हणजे

म्हणजे गाणं लावायची गरज आहे का सगळं. सॉरी पण मला सांगा नक्कीच, मला जमत आहे का हे गाणं, मला ट्राय करायचंय. तर ऐकूयात आपले नियमित श्रोते आहेत खुने परिवार यांची व्हॉट्सअप फरमाईश.

थँक्यू सो मच, खूप प्रेम दिलं तुम्ही आवाजाला. भरपूर श्रोत्यांनी मला मेसेज केले, थँक्यू. म्हणजे मला वाटत होतं की जमेल की नाही, पण नक्कीच आपले नियमित श्रोते आहेत. ओमप्रकाश गीते सर, त्यांनी देखील खूप व्हॉइसमध्ये, मला खरं तर त्यांनी व्हॉइस पाठवला खूप आवडतो, तर ते म्हणतात की सेम टू सेम आवाज आला आणि खूप सुंदर असं तुम्ही गायलं, थँक्यू सो मच सर. तसंच शिवाजी उकंडे सर म्हणत आहेत की चुकून श्रेया घोषाल यांनी हा आवाज ऐकायला मिळाला तर लाजून लाजून चूर चूर होतील सर, एवढं नाही हे खूप झालं सर. तर आणि मी त्यांना म्हटलं खरंच जमलं का सर, तर म्हणतात की महात्मा गांधी म्हणतात माणसाने नेहमी खरी बोलावे आणि ते मी पाळतो. थँक्यू सो मच सर, थँक्यू सो मच. मी फक्त प्रयत्न केला होता, मला जमेल की नाही माहिती नव्हतं, कारण की मला गाणं फार आवडत होतं पण मी ट्राय करत नव्हते, पण म्हटलं एकदा ट्राय करावं, कारण की एक प्लॅटफॉर्म आहे आपला रेडिओ देण्याचा की जिथे मी गाणी म्हणून आपल्या श्रोत्यांना ऐकवते आणि मला जमतं की नाही मग तेव्हा समजतं, कारण की श्रोते सांगतात की हे जमलं नाही जमलंय, पण मोस्ट ऑफ तरी आपले श्रोते म्हणतात की 98% तरी जमतंच मॅडम, 2% कुठेतरी माझं इकडे तिकडे होत असेल असं मला तरी वाटतं. आपले श्रोते तर मला कधी म्हणत नाहीत तसं, पण त्यांचं असतं. आणि जबरदस्त गायलं मॅडम असं म्हणतायत, फरक फक्त 80% लई भारी असं म्हणतायत आपले श्रोते जे आहेत, नवीन श्रोते ॲड झालेले आहेत आपल्याला ते, शंकर गवते सर अहिल्यानगर येथून आणि अश्विनी परीट या म्हणतात तुमचा आवाज खूप गोड आहे मॅडम, थँक्यू सो मच. आणि तसंच आपले विकास विधाते सर धाराशिव येथून, ते देखील म्हणतात खूप भारी मॅडम, लई भारी हो मॅडम असं त्यांनी सांगितलं. तर तसंच आपले प्रकाश बोबडे सर, ते देखील म्हणतात की कोणती फरमाईश न पाठवता आपली स्वतःची फरमाईश पूर्ण होण्याचं एक मात्र प्लॅटफॉर्म म्हणजे आपला रेडिओ करणं 90.4 FM आणि प्रगतीजी आपण, थँक्यू सो मच सर, एवढं प्रेम, भरभरून प्रेम. आणि तसंच आपल्या श्रोते आहेत मेघाताई, त्या म्हणतात हाय ताई खूप चांगलं गायलं आणि अगदी लता मंगेशकर सारखाच आवाज येतो, मी मेघा, आवाज खूप छान आहे आणि छान वाटतो तुमचा आवाजाची, मी देखील फॅन आहे असं त्यांनी म्हटलंय, थँक्यू सो मच. तसंच आपले नियमित श्रोते आहेत पण त्यांचं नाव बरेच दिवस झाले त्यांनी फरमाईश नाही केली, अप्रतिम गायन असं त्यांनी सांगितलंय. आणि एक नंबर वाटलं असं जे म्हणतात आपले नियमित श्रोते आहेत जे आजकाल आपले नवीन श्रोते आहेत, आय थिंक सो योगेश कुंभार सर, हे देखील म्हणतात की छान गायलं, थँक्यू सो मच सर. आणखीन कोण कोण म्हटलंय, आणि हां जाता जाता कोणाला एक गीत ऐकायचं असेल, कोणतं वालं, जाती हूं मैं, आता म्हणजे मला पण असंच म्हणावं लागेल ना, जलती है क्या, आपले श्रोते असं म्हणणार जलती है क्या, मग मी धडके जिया वो क्यों भला खुद से ही

एक रोगी जाती हूँ मैं. चला तर या गीतासाठी देखील भरपूर फरमाईश आलेल्या आहेत. तर मला ही कोणाकोणाला गीत ऐकायचं आहे पटकन सांगा, कारण की इतके आणखीन बरेचसे श्रोत्यांच्या इतक्या फरमाईशी खूप राहिलेत, मग खूप म्हणजे आज म्हणजे कहर झालाय फरमाईशींचा असं वाटतंय मला. आणि ताई एक दिवस तुमच्या आवाजात कार्यक्रम व्हायला पाहिजे असं म्हणतायत, कार्यक्रम व्हायला पाहिजे. मला पण तसं वाटतं एकदा काय करूयात आपण सगळ्या श्रोत्यांना नाही का आपल्या असंच एक कार्यक्रम ठेवूयात, आणि त्यावेळेस मग माझ्या गायनांचा कार्यक्रम ठेवा अशी माझी एक इच्छा आहे. बघू तसं एक करता येईल का, आपल्याला जमेल का तसे ते देखील आपण पाहणार आहोत. तर जाती हूं मैं वेळ संपत आलेली आहे, पण जाता जाता जे गीत एव्हरग्रीन आहे ते म्हणजे सनम तेरी कसम, तेच ना, नाही मुझे तेरी कसम या चित्रपटातील शेवटचं गीत देणार आहे. ते देखील गीत कोणाला ऐकायचं असं तर सांगा. आणि आत्ता करण अर्जुन या चित्रपटातील हे गीत कोणाकोणाला ऐकायचं आहे पटकन सांगा, पटकन मेसेज करा, कारण की वेळ होती आहे. त्यामुळे एक गीत जाती हूं मैं आणि त्यानंतर तुझे मेरी कसम या चित्रपटातील गीत देणार आहे. तर ते देखील कोणाला गीत ऐकायचं असेल तर सांगू शकता. तर हे गीत ऐकायचं आहे आपले त्रिमूर्ती टेलर परंडा येथून. ज्योतिबा मोहिते सर बोलत आहेत आणि आज बऱ्याच दिवसानंतर त्यांची फरमाईश आहे. तर ते म्हणतात की काजोल खरंच खूप गुणी आणि उत्कृष्ट कलाकार आहे, त्या एकमेव अशा अभिनेत्री आहेत, त्यांचा अभिनय खूप छान असतो. आपल्या मराठमोळ्या अभिनेत्री तनुजा यांची कन्या त्या आहेत. करण अर्जुन या चित्रपटातील हे गीत आहे, तर नक्कीच सर फरमाईश पूर्ण करते. तर ऐकूयात आपले त्रिमूर्ती सर जे नियमित श्रोते आहेत. मला पण ऐकायचं असं म्हटल्यानंतर मला नावं नाहीत लक्षात, कारण की इतके मेसेजेस केलेले असतात की वरती जातात आपले मेसेज, त्यामुळे मला प्लीज मेसेज करा की मला हे गीत ऐकायचं आहे असं आपले श्रोत्याच्या सांगतात. श्रोते आहेत ते म्हणजे वैजनाथ लांबतुरे सर आणि त्यांचे भाऊ ईश्वर व अनिकेत आणि संकेत सोबत असं आहेत ते आपले श्रोते, जे म्हणतात की तुम्ही फक्त नियमित श्रोत्यांची गीतं घेता असं ते म्हणतात. आणि सीओच्या गॅदरिंगमध्ये सर नाही सर असलं गॅदरिंग वगैरे मध्ये मी गाणे म्हणत नाही सर. तर कोणाकोणाला हे गीत ऐकायचं आहे लता मंगेशकर सारखं, लता मंगेशकर सारखं म्हटलंय असं म्हणतात राक्षी मामा. राक्षी मामांना देखील आज हे गीत ऐकायचं आहे. सुधाकर राक्षे, दीपक राक्षे, विजय राक्षे, ताई राक्षे, वैष्णवी राक्षे, जानवी राक्षे, लक्ष्मीकांत राक्षे या सर्वांनाच हे गीत ऐकायचं आहे सुलतानपूर राहुल नगर येथून. तर अरमान शेख फकीर ऍड्रेस कसबे तडवले तालुका धाराशिव येथून आपले नियमित श्रोते आहेत, यांना देखील हेच गीत ऐकायचं आहे करण अर्जुन या चित्रपटातील. तसंच बद्रीनाथ नागरे सर यांना देखील हेच गीत ऐकायचं आहे असं त्यांनी सांगितलंय. आणि तसंच गजानन नवले, रोशना नवले, सोहम नवले, श्रुती नवले, आसेगाव बाजार तालुका अकोट जिल्हा अकोला येथून देखील सरांना हे गीत ऐकायचं आहे असं त्यांनी सांगितलंय. आणखीन हा तर यानंतरची फरमाईश आणखीन हेच गीत ऐकण्यासाठी आय थिंक सो ताईंचं नाव होतं, आता ताई माझं अर्चना जोशी जलगाव खानदेशातून आपल्या नियमित श्रोत आहेत, त्यांना देखील हेच गीत ऐकायचं आहे. त्या देखील खूप मोठे फॅन आहेत आणि गाऊन दाखवा असं देखील त्यांनी सांगितलं. तर त्यांची देखील एक इच्छा पूर्ण झाली आहे. अश्विनी परीट, तुमचा आवाज खूप गोड आहे मॅडम, आणि त्यांना तुझे मेरी कसम या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. तसंच विकास विदाते सर, हेच तुम्हाला देखील मी गाणं देते. काय टायमिंग साधला तुम्ही, जायची वेळ म्हणून ते ठेवलं होतं तुमचं गीत सर, तुम्हाला ते लक्षात नाही आलं, तुम्हाला वाटलं मी घेत नाही, पण मी ठरवलंच होतं की जातेवेळीच हे गाणं द्यायचं, कारण की मग माझं जायचं देखील वेळ होतो आणि तुम्हाला सांगायला देखील मला काही अवघड नाही वाटत. तर शेख अखिल राणा ख्वाजानगर असं त्यांनी पाठवलं आहे, यांना देखील हेच गीत ऐकायचं आहे. वेळ झालेली आहे मला पण म्हणणारे श्रोते संभाजी लोकरे सर मुकाम पोस्ट वाघाळा तालुका पाथरी परभणी येथून, त्यांना देखील आज करण अर्जुन या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. राजकुमार माणेसर सोमवारी फरमाईश झाली ना तू, नाही झाली ओके, नाही नाही मी तुमचं शेवटचं गाणं दिलं होतं सर राजकुमार माणे सर. तर तसंच कल्पना घळके, शारदा घळके, सिद्धेश्वर घळके यांना पण हेच गीत ऐकायचं आहे. आपले नियमित श्रोते रफिक इनामदार सर पानगाव बार्शी त्यांना देखील करण अर्जुन या चित्रपटातील हेच गीत ऐकायचं आहे. सर आय एम रिअली सॉरी अमित चौधरी सर, तुमची फरमाईश मला पूर्ण नाही करता आली, पण याच गीतामध्ये आपलं नाव घेतलं तर चालेल का मला सांगा, मी या गीतामध्ये देखील तुमचं नाव घेऊ शकते. तसंच आणखीन कोणाला हे गीत ऐकायचं आहे जर राहिलं असतील तर प्लीज सॉरी म्हणते. आता
चला तर हॅलो प्रगती मॅडम, आपला आवाज खूप छान आहे. अकलूज येथून सुरेश साळुंके, नवीन आहे मी, तुमचा आवाज खूप छान आहे असं म्हणतायत. असंच बोलत राहा. थँक्यू सो मच ताई, असंच प्रेम करत राहा आणि तुम्ही देखील ऐकत चला. तर संभाजी पिसाळ कोळ तालुका निपाणी कर्नाटक येथून आपले नियमित श्रोता आहेत, त्यांना देखील हेच गीत ऐकायचं आहे. तर गजानन खावरके सर म्हणतायत, अभी ना जाओ छोड़ी कर कि दिल अभी भरा नहीं. तर आपल्या श्रोतांना आहेच म्हणणारे मी, नहीं नहीं नहीं नहीं असं म्हणत पुढे, अभी ना जा सकी तो फिर मैं वापस ना सकूंगी असं म्हणणार नाही आहे, कारण की मी भेटणारच आहे तुम्हाला. तर आणखीन कोणाकोणाला हे गीत ऐकायचं होतं, लक्ष्मण लोंढे राणा नळी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर येथून, तर पूनम वायदंडे पंढरपूर येथून आहेत, त्यांना देखील हेच गीत ऐकायचं आहे. खूप अप्रतिम गायलं रंगनाथ क्षीरसागर सर म्हणतायत. आणि तसंच तुमच्या पसंतीने गाणं देणारे असे आपले श्रोते आहेत ते म्हणजे अरुण कदम जिल्हा बीड तालुका माजलगाव येथून आपले नियमित श्रोते आहेत, त्यांना देखील आज हेच गीत ऐकायचं आहे. खूप छान आवाज होता मॅडम असं म्हणतायत आपल्या नियमित श्रोत्या. त्यांनी मेसेज डिलीट केला आहे असं ते दिसत नाहीयेत. आणि खूप सुंदर गायलात असं आपले नियमित श्रोते आहेत धाराशिव येथून, मदन कुलकर्णी सर यांनी देखील प्रशंसा केली. थँक्यू सो मच सर. कडक आवाज होता दीदी, प्रवीण परदेशी सर, थँक्यू सो मच सर. आणि आता कोणाकोणाच्या आणखीन ताईचा नात करायचा नाही असं म्हणतात आपले श्रोते. थँक्यू सो मच सर, थँक्यू सो मच. असं काही नात वगैरे काही नाही, मी उगी ट्राय करत असते, मी काही कुठे शिकले वगैरे नाही आहे, मी फक्त ऐकून ऐकून गाणं म्हणते. आणि ते खरं तर देणगीच म्हणावी लागेल देवाची की मला इतकं त्यांनी दिलेलं आहे आणि मी त्याची काळजी पण नाही करत. माहिती आहे कधी आंबट तेलकट तुम्ही पाहता माझा आवाज सारखा बसतो, मला ॲलर्जीस होतात सारख्या की मी काळजी घेत नाही माझ्या आवाजाची. पण जेव्हा वाटतं की खरंच बाबा आपण काळजी घेतलीच पाहिजे तेव्हा मग काळजी घेतेच मी. पण हे इनबिल्ट आहे, त्यामुळे कुठेही शिक्षण न घेता हे गाण्याची जी ओढ लागली ती मम्मीकडून लागलेली आहे. मम्मी माझी सतत गाणी म्हणायची आणि आय थिंक सो तिच्याकडून थोडंसं मग माझ्याकडे आलं. आणि त्यामुळे सर म्हणतायत आपले अमित चौधरी सर म्हणताय, डिअर मॅम युअर व्हॉइस इज गॉड गिफ्टेड सो लाईक टू ऑल ऑफ अस. थँक्यू सो मच सर. आणि तसंच सर्व मित्रांसाठी एक गाणं लावा काजल हॅपी बर्थडे असं म्हणतायत आपले नियमित श्रोते, ते म्हणजे राजप्पा दादा. आणि सतत मला एक रश्मिकाचं एक GIF पाठवत असतात ते, जो की माझा फेवरेट, माझी फेवरेट हिरोईन आहे आणि सतत ते खूप मला पाठवत असतात. मला तिला बघितलं की मग आणखीन प्रेमात पडते तिच्या मी. आणि सर्व श्रोतांच्या गीतामध्ये सामील केलं छान वाटलं असं म्हणतायत ताई. एक नंबर कार्यक्रम झाला असं म्हणतायत आपले नियमित श्रोते स्वाती कुंभार, पंढरीनाथ कुंभार, प्रतीक कुंभार, कास्ती बुद्रुक तालुका लोहारा जिल्हा धाराशिव येथून आपले नियमित श्रोते. आता किती आणखीन श्रोत्यांची नावं घेऊ मी, तर सुरेश राम लोकरे रेणापुरे लातूर, आता किती बोलायचं मी सांगा बरं इतकं बोलू मी. विकास मुकणे यांना पण हे गीत ऐकायचं आहे. महेंद्र चव्हाण निमगाव माढा तालुका माढा येथून आपले नियमित श्रोते आहेत. तर चला आता बस, तर पुढची फरमाईश तुझ्या मेरी कसम या चित्रपटातील गीतासाठी आहे, त्यामुळे यानंतरची फरमाईश जाता जाता तुझ्या मेरी कसम या गीतासोबत एंड करणार आहे. त्यामुळे त्या गीतासाठी देखील कोणाला ते गीत ऐकायचं आहे यानंतर त्यांनी पटकन मला सांगावं. ऐकूयात, आनंद घेऊयात. जाती हूं मैं, चलती है क्या?

0: आपण एकत आहात रेडिओ उत्तीर्ण 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. तर यानंतरची फरमाइश, जसं की म्हणतात जेनेली यांचा बर्थडे आहे, त्यानिमित्त आपण त्यांचं शेवटचं गीत जे सर्वांनाच खूप आवडतं हे गीत देणार आहोत. विजू शहा यांचं म्युझिक आहे, मेहबूब आलाम कोठवाल यांचं गीत आहे. विजू शहा यांचं गीत सुपरहिट ठरलेला चित्रपट आहे जेनेलिया आणि रितेश देशमुख यांचा. तर हे गीत ऐकायचं आहे. राधा आई, रेखाताई, शोभाताई, शीतल, समस्त चोपडे परिवार, सरस्वती चोपडे, राहणार भर तालुका रिसोर्ट जिल्हा वाशिम येथून, तुमचा आवाज लई भारी, थँक्यू सो मच ताई. तर तसंच आपले श्रोते आहेत तिरुमाला इलेक्ट्रिकल नियर बाय बसवेश्वर कॉलेज, हमाल गल्ली रोड लातूर, अनिकेत फुटाणेसर, नोमान शेख, रेहमान शेख, सार्थक पवार यांना देखील आज हे गीत ऐकायचं आहे. आज बऱ्याच दिवसानंतर त्यांची देखील फरमाइश आली आहे. आणि मॅडम तुमचा खूप छान आवाज आहे असं त्यांनी सांगितलं, थँक्यू सो मच सर. आणि तसंच पूनम वायदन डे पंढरपूर येथून आपल्या नियमित ताई आहेत, त्यांना देखील आज तुझे मेरे कसम या चित्रपटातील हे गीत ऐकायचं आहे. तसंच अरमान शेख, फकीर शकीर शेख, रोपे कोतवाल, सचिन माळी, अतुल सोंटके यांना देखील आज हेच गीत ऐकायचं आहे. आणि त्यांनी देखील सांगितलंय तुमचा आवाज खूप छान छान आहे ताई, थँक्यू सो मच. आणि आणखीन एक होता ताई, त्यांना हे गीत ऐकायचं होतं, तर सुनील सुतार सर ते देखील म्हणतात की तुमचा आवाज खूपच छान आहे. नवीन आहेत श्रोते आपले, थँक्यू सो मच सर. सुनील सर मंगळूर कर्नाटका येथून त्यांनी फरमाइश पाठवली आहे आज पहिल्यांदाच, थँक्यू सो मच सर. तसंच रुपाली काकडे बार्शी येथून आहेत, त्यांना देखील आज हेच गीत ऐकायचं आहे. आणि आपल्या आणखीन एका श्रोत्या होता ज्यांना मी म्हटलं होतं की लास्ट फरमाइश घेणार आहे आपली, आता त्या आठवत नाही आहेत कारण की मेसेज पण खूप खाली गेलेला आहे. आय थिंक सो अश्विनी ताईंच्या ओळखीच्या होत्या, अश्विनी गळके ताईंच्या, मला आता आठवत नाही आहेत, आय एम रिअली सॉरी की कोण होतं मला खरंच नाही आठवत. तर जाता जाता हे फरमाइश देणार आहे आणि त्यांची फरमाइश देखील राहिली, आय एम रिअली सॉरी म्हणते. जर त्या लाईव्ह असतील तर प्लीज मला सांगा, तोपर्यंत मी काय करतं फीडबॅक देते. आपल्या नियमित श्रोते जे आहेत ते म्हणजे कुबेर सर यांची फीडबॅक आलेला आहे, ते म्हणतात की आजचा कार्यक्रम कसा झाला याबद्दल त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. तर कोणतं गीत त्यांना ऐकायचं आहे, गीत तर त्यांचं झालंय, आजचा कार्यक्रम देखील खूप छान झाला असं त्यांनी सांगितलं. तर काय म्हणतात ऐकूयात, त्यांच्याच आवाजामध्ये फीडबॅक दिलाय. तोपर्यंत आणखीन कोणाला हे गीत ऐकायचं असेल तर मला नक्कीच सांगा.
1: नमस्कार, सोलापूर जिल्ह्यातील बारसी तालुक्यातील कवेतून कुबेर मस्के. आजच्या व्हॉट्सअप गाणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व

0: गाणे माझ्या आवडीचे ऐकायला भेटले, त्यामुळे वेळ काही संपली ही समज नाही. दीदी, अशा कार्यक्रमाबद्दल मनापासून धन्यवाद. तसेच आज काजल यांचा वाढदिवस आहे, काजललाही वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तेव्हा मित्रांनो, ऐकत रहा रेडिओ तरुणाचं एक सदाबहार असं प्रसारण, आर जे प्रगती दीदीसोबत. धन्यवाद.
1: थँक्यू सो मच कुबेर सर, खूप छान प्रतिक्रिया. आणि तसंच आणखीन बघा, जसं मी म्हटलं की माझ्या लक्षात नव्हतं. हाय मॅडम, मी प्रवीण माने पुणे येथून आज पहिल्यांदाच फरमाईश करत आहे. जेनेलिया मॅडमचं बर्थडे आहे, तर एक खास आठवण म्हणून सांगतो की मी माझ्या टॉकीजला पहिला चित्रपट तुझे मेरी कसम हा पाहिला होता आणि खूप छान मूवी होता. मला त्याच चित्रपटातील पल पल सोच में आनंद आहे गीत ऐकायचं आहे. प्रगतीताई, मी खूप दिवसांनी आपला कार्यक्रम आवडीने ऐकत असतो, खूप छान असतो आणि सगळ्यात भारी म्हणजे आपला आवाज. क्या बात है, थँक्यू सो मच सर, खूप प्रेम, खूप छान गायला ताई आणि आवाज खूप छान आहे आपला. थँक्यू सो मच सर. तर प्रवीण माने सर पुण्यावरून आहेत आणि रामानंद वाकुरे राहणार रामवाडी तालुका जिल्हा धाराशिव यांना देखील हेच गीत ऐकायचं आहे. तसंच बघा, मला आठवत नव्हते कोण आपले श्रोत आहेत की त्यांना हे गीत ऐकायचं होतं. दामिनी घळके, अश्विनी घळके, अर्चना घळके कव्हे तालुका बार्शी येथून आपले नियमित श्रोत आहे, यांना देखील हेच गीत ऐकायचं आहे. पल्लवी विनोद कदम फ्रॉम सातारा यांना देखील हेच गीत ऐकायचं आहे. प्रगती मॅडम आवाज खूप गोड आहे, थँक्यू सो मच ताई. अर्चना जोशीताई सांगतायत. आणि तसंच माझे मिस्टर नितीन वायदंडे यांना देखील हेच गीत ऐकायचं आहे असं त्यांनी सांगितलंय. सर, आता जाता जाता हे छान असं गीत देते आणि थँक्यू की आजचा कार्यक्रम खूपच छान झाला असं सर्वांनी सांगितलं त्याबद्दल. तर आता पलपल सोच में मी येणारच आहे, कारण की आजचा कार्यक्रम तसं झाल्यानंतर नक्कीच मी आठवणार आहे ना. ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला. तर असंच म्हणत पल पल सोच में आना ना आपले श्रोते म्हणले पाहिजेत ना मला, आवाज ऐकून मला इमॅजिन करून आजचा कार्यक्रम आठवून सर्वच जण म्हटले पाहिजे की

चला ऐकूयात आनंद घेऊत या सुंदरशा गीताचा. ऐकत रहा, आनंदी रहा आणि काळजी देखील घेत रहा. उद्या देखील अशीच भरणार गाड्यांसोबत आपण भेटणार आहोत आपल्या व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात. तर वेळ झाली आहे टाटा बाय बाय म्हणण्याची. ऐकत रहा, आनंदी रहा आणि काळजी देखील घेत रहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. मित्रांनो, खरं तर एखादं व्यक्तिमत्व जे असतं ते आपल्याला एका क्षणामध्येच लक्षात येत नाही, पण त्या व्यक्तिमत्वाशी जर आपण थोडंसं बोललो, चर्चा केली, तर आपल्याला लक्षात येतं की ते व्यक्तिमत्व संघर्षातून कसं पुढे येतं, यशाचा मार्ग कसं चोखांदळतं, आणि त्याच्यासोबतच पुढे जात असताना इतरही सामाजिक कार्य करणं किंवा इतरांनाही मदत करणं ही भूमिका ठेवून ज्यावेळेस पुढे जात असतो त्यावेळेस त्याला निश्चित यश पण मिळतं आणि समाजामध्ये त्याची प्रतिष्ठा पण वेगळी असते. आता हे जर आपण एका व्यक्तित्वाच्या बाबतीत बोलतोय, पण हेच जर व्यक्तित्व एक स्त्री असेल तर मग मात्र त्या ठिकाणी संघर्ष पण मोठा येतो, आणि तो संघर्ष मोठा आल्यानंतर त्या संघर्षाच्या नंतर जे काय समोरची दिशा मिळते ती दिशासुद्धा सर्व समाजाला पुढे घेऊन जाणारी असते. आणि म्हणूनच स्त्रीत्वाच्या बाबतीत असं म्हटलं जातं की स्त्री ही पूर्ण समाजाला, घराला, देशाला पुढे घेऊन जाणारी एक धागा असते. अशाच पद्धतीचं एक व्यक्तिमत्व आज आपण रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेलं आहे. ते मूळतः राहणाऱ्या आष्टा कासार, तालुका लोहारा, अगोदरचा तालुका उमरगा, जिल्हा धाराशिव उस्मानाबाद येथील आहेत. सध्या पुणे येथे राहत आहेत आणि त्यांनी नुकतंच तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये सेकंड इयरसाठी थेट ॲडमिशन घेतलेलं आहे. याचा अर्थ त्यांचं पॉलिटेक्निक झालेलं आहे, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक धाराशिव उस्मानाबाद येथूनच. आणि आज आपण त्यांचा जो सामाजिक कार्याचा मूळचा प्रवास आहे तो कसा आहे तो जाणून घेणार आहोत. त्यांनी संघर्षाची भूमिका ठेवून स्त्री किंवा मुलगी म्हणून त्याच्या पुढे जाण्याचा कसा प्रयत्न केला, त्या बाबतीमध्ये सुद्धा त्यांना कशा अडचणी आल्या हे आपण पाहणार आहोत. एक रणरागिणी, एक संघर्ष योद्धा म्हणून त्या कशा समोर आल्या हे पण आपण जाणून घेणार आहोत. तेव्हा आपण स्वागत करूयात सपना माळी शिवणकर यांचं. मी तुमचं स्वागत करतो सपना रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये.
2: धन्यवाद सर.
1: जसं की मी आत्ता एक छोटंसं इंट्रोडक्शन करून दिलं, छोटंसं मी याच्यासाठी म्हणतो की तुम्ही एक खूप मोठी अशी फाईल आणलेली आहे ज्याच्यामध्ये एक साधारणतः 500,000 तुमचा जे सर्टिफिकेट असतील किंवा वेगवेगळ्या तुमच्या सामाजिक उपक्रमामध्ये तुम्ही जो सहभाग घेतलेला आहे त्याचं एक तो बंच आहे. पण एवढंच नाही तर तुम्ही म्हणतात की बरंचसं काही आणखी आहे की ते तुम्ही इथंपर्यंत आणू शकला नाहीत. तर असं जर तुमचं हे सगळं व्यक्तिमत्व पाहायला गेलं ना, आपण मुलाखतीच्या अगोदर पण जी चर्चा केलेली आहे त्यानुसार तुम्ही आता सध्या पुण्यामध्ये काय करत आहात काही नाही याविषयी तर आपल्याला चर्चा करायचीच आहे, पण आपण तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये येऊन सेकंड इयरला ऍडमिशन घेण्याचं कसं काय ठरवलं ते सांगा.
2: मुळामध्ये माणूस हा अजन्म विद्यार्थी असतो असं म्हणतात, आणि सर्व थोर महापुरुष ज्यांच्या विचारांवरती आज मी चालते ते सर्व महापुरुष देखील शिक्षणाला तितकंच महत्व दिलं गेलेलं आहे. मी मधल्या काळांमध्ये माझा थोडासा गॅप झाला, परत वाटलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणजे त्यांच्या डिग्र्या वाचता वाचता पण थकून जाऊ इतक्या डिग्र्या जर ते घेऊ शकत असतील. मी तर आणखीन खूप लहान आहे त्या मानाने, मी नक्कीच आणखीन माझ्या शैक्षणिक कागदपत्रांची देखील फाईल तितकीच मोठी असावी जी की सामाजिक कार्याची आहे. त्याच माध्यमातून मी परत प्रेरित झाले, परत जाग आली म्हणू, परत शिक्षणाच्या दिशेने परत वळले. आत्ताच माझं बीकॉम फायनल इयर देखील झालेलं आहे वायसीएम मधून, कारण मला माझ्या व्यापामुळं रेग्युलर कॉलेज करता येत नसल्या कारणानं मी वायसीएम मधून ऍडमिशन घेतलं आणि परत तेही मी कम्प्लीट केले डिग्री. त्यानंतर मग परत वाटलं की आपण इंजिनिअरिंग, कारण माझं क्षेत्र जे आहे सामाजिक प्लस माझं जे आर्थिक उदरनिर्वाहाचं जे क्षेत्र आहे ते आहे रिअल इस्टेट. मग म्हटलं त्याच माध्यमातून आपण जर पुढे शिकत राहिलं तर काय याच्यामध्ये वावगं नाही, आपण त्यामध्ये डिग्री घेऊ, त्याही क्षेत्रामध्ये आपण भरारी मारता येईल. या अनुषंगानं मी परत सिव्हिल इंजिनिअरिंगला इकडे ऍडमिशन घेतले. आणि तेरणा कॉलेज हे निवडण्याचं कारण मी याच उस्मानाबादमध्ये गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकला ऍडमिशन घेतलं होतं, इथलं वातावरण देखील मला माहिती आहे, कारण मोठ्या सिटीमध्ये तर प्रत्येक विद्यार्थी तिकडे जाण्याचा कल असतो. पण आपण खेड्याकडे, जसं गांधीजी म्हणाले होते की खेड्याकडे चला, पण मग खेड्याकडे चला हे फक्त सुधारण्यासाठी नाही तर शिक्षण देखील खेड्यामध्ये चांगलं आहे. आणि तेरणा कॉलेजचं नाव हे मी खूप म्हणजे खूप जणांकडून ऐकलेलं आहे, माझ्या मित्रमैत्रिणी देखील अनेक या कॉलेजमधून शिकून गेलेले आहेत, इथले अनुभव खूप म्हणजे प्रेरणादायक आहेत. म्हणून वाटलं माझी सुरुवात जिथून झाली ज्या भागातून झाली त्याच भागामध्ये माझी डिग्री व्हावी हा माझा अट्ठास होता, म्हणून मी तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजला ऍडमिशन घेतलं.
1: बरं, आता तुमचं गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकला म्हणजे तुमचं पॉलिटेक्निक झालं उस्मानाबादमध्ये, जसं म्हणताय तुम्ही कुठल्या वर्षी झालेलो?
2: मी माझं ते फायनल इयर होतं 2014 कम्प्युटर इंजिनिअरिंगचं.
1: अच्छा.
2: पण त्यामध्ये एक सब्जेक्ट बॅक राहिला, त्यानंतर मी अनेक वेळेला तो सब्जेक्ट दोन तीन वेळेला एक्झाम फॉर्म भरले, पण ज्या वेळेला एक्झामची डेट आली तेव्हाच माझे काही प्रोग्राम्स आले, त्यामुळे मला प्रोग्रामला काही वेळेला प्राधान्य द्यावं लागलं, त्यामुळे मला काही वेळेला एक्झाम देता आली नाही. काही वेळेला एक्झाम दिले पण ते अभ्यास कमी पडला म्हणून माझा तो बॅकलॉग काही निघू नाही शकला. त्यानंतर मी थोडक्यात ब्रेकच घेतला, म्हटलं नको आता, कारण त्याचं मला इकडे काही माझ्या या वर्किंगमध्ये काही बेनिफिट पण नाही, मग मी कशाला शिकू. पण परत पुन्हा आणखीन शिक्षण असं अर्धवट शिक्षण करून चालणार नाही, म्हणजे हे सामाजिक क्षेत्रामध्ये भरारी मारते पण शिक्षण क्षेत्रांमध्ये मग मी का थांबते असं माझे मलाच प्रश्न पडायचे. परत म्हटलं कोरोनाचा टाइम पिरियड आला आणि तेव्हा माझं सोशल वर्क देखील बऱ्यापैकी थांबलं होतं, म्हणजे बाहेर कोणीही पडू शकत नसल्या कारण मला वेळ मिळाला. त्यावेळेला फॉर्म भरला आणि 2020 माझा बॅकलॉग अखेर निघून गेला. मग त्यानंतर पुन्हा त्या ओघामध्ये मग मी YCMला ऍडमिशन घेतलं, ते 3 तिकडे कंप्लीट केले. मग आता 2023 पुन्हा इकडे ऍडमिशन घेऊन इंजिनिअरिंग सिव्हिल इंजिनिअरिंग करण्याचं माझं मानस आहे.
1: बरं, म्हणजे आता माझ्या एका प्रश्नामध्ये तुम्ही जी काही स्टोरी सांगताय त्या स्टोरी लाईनमध्ये एक तर दिसतंय की एकतर संघर्ष करायचा आणि कुठली गोष्ट सोडायची नाही. तर हे तुम्ही पॉलिटेक्निक तुमचं जे 2014 पासूनचं सुरू झालं होतं ते 2020 पण कम्प्लीट केलं, मग ही जी संघर्षाची वृत्ती आहे ती नेमकी तुम्हाला कधी आली? म्हणजे कॉलेजमध्ये असताना आली की तुम्ही जे मूळ गाव सांगताय आष्टाकासार तिथे असताना नेमकं काय विषय होता?
2: खरं तर लहानपणापासून अन्यायाच्या विरुद्ध बंड करण्याची, सत्याची बाजू घेण्याची, असे अनेक संघर्ष करून आपल्याला हवं ते मिळवायचं, पण ते चांगल्या मार्गाने. आणि माझा हेतू कुठला वाईट नाही ना हे माझ्या स्वतःच्या मनाला विचारायचे, आणि जर चांगला असेल तर मग आपण जगाची पर्वा का करायची. कारण बरेच पुस्तकांनी पण मी प्रेरित झालेले होते, त्यावेळेला मी पॉझिटिव्ह थिंकिंग वगैरे खूप वाचायचे ते पुस्तक. पण मग हे पुस्तक वाचत असताना मला एवढं लक्षात आलं की जर आपल्याला जर जी गोष्ट पटली तेव्हा आपण इतरांचा विचार न करता ती गोष्ट करायची, जर ती चांगली असेल तर. कारण भले त्यावेळेला तुम्हाला कुठल्याही गोष्टीला चांगल्या, जसं रस्त्याला गतिरोधक जसे असतात तसे चांगल्या विचारांना देखील आपल्याला लवकर ॲक्सेप्ट, आपल्या समाजाचाच एक थोडक्यात पायंडा म्हणायला हरकत नाही पण तसं होतं. पण जेव्हा तुम्ही यशाची पायरी चढायला लागलात तर तुमचे जे बोट करणारे हात असतात ते कौतुकासाठी पुन्हा टाळ्या वाजवायला मजबूर होतात, आणि तेच मी केलं. मग हे चालत असताना गावामधून फक्त मला त्या गोष्टीची जाणीव आत्ता होती की ते हे आणण्याच्या विरुद्ध मी लढत होते. त्यावेळेला असं वाटायचं मी जे गोष्ट हवी ती मिळवायचे, मग सर्वांना असं वाटायचं घरातल्यांना अथवा बाहेरच्यांना ही आगाव आहे, ही पाहिजे ते करते, हट्टी आहे, असं समजायचे. पण ते माझा पिंडच तसा बनलेला होता, मला यदा कदाचित ते पाळ्या काय म्हणतात बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तसं ते माझं गुण असेल मे बी लहानपणापासून. ते फक्त खेडेगाव असल्यामुळं किंवा तिथली जी संस्कृती असल्यामुळं ते थोडंसं त्यांना ओहोर वाटायचं, त्यामुळे मला मग म्हणत असतील आग पण आगव तर आगव, चांगल्या गोष्टीसाठी काही गोष्टी घेतल्या काही हरकत नाही. पण आज मला आज अभिमान वाटतो की मला माझ्या गावाने देखील म्हणजे सन्मान केलेला आहे, माझा माझ्या शाळेने सन्मान केलेला आहे. शाळेची लेख आहे म्हणून शाळेने सन्मान केला, गावची लेख म्हणून गावाने सन्मान केला. ग्रामपंचायतच्या प्रोग्राममध्ये मला अनेक ग्रामपंचायतीच्या प्रोग्राममध्ये इन्व्हिटेशन दिलं जातं, म्हणजे ज्या वेळेला लहान असताना जे मला आगाव म्हणायची तीच लोक आज सन्मान करतात. त्यामुळे हा प्रवास का कंटिन्यू राहिला, मी थांब राहिले माझ्या निर्णयांवरती, म्हणून आज इथंपर्यंत आहे. आणि इवन आई वडिलांचे देखील तितकंच की मुलगी आहे म्हणून तिला बाहेर पाठवायचं ना असं त्यांनी कधी विचार नाही केला. ऐकायचे जनाचे काय ऐकावे जनाचे करावे म्हणाचे हा मूलमंत्र खरं तर माझ्या घरात रुजला होता. म्हणून माझा आम्ही पाचही भावंड उच्च शिक्षित आहोत हे फक्त माझ्या आई वडिलांमुळेच.
1: अच्छा, मग तुमच्या आई आणि वडील करतात काय? मग
2: माझी आई हाऊसवाईफ आहे, फक्त हाऊसवाईफ असं म्हणणार नाही. हाऊसवाईफ म्हणजे खरं तर गृहमंत्री जसा देशाचा राज्याचा असतो तसंच माझ्या घराचे गृहमंत्री देखील आई आहे, कारण तिच्यामुळेच घर बांधून जे राहतं किंवा घरामध्ये मॅनेजमेंट जी म्हणतात ती सर्व ती करते. म्हणून मी तिला पहिले आई आणि वडील प्रत्येक ठिकाणी आईचं नाव का घेतलं जातं तर हे ह्यासाठी असं मला आवर्जून सांगा असं वाटेल. आणि दुसरं माझे वडील आरोग्य क्षेत्रामध्ये होते, आरोग्य खात्यामधून ते रिटायर्ड होऊन आज 8-10 झालेली आहेत.
1: बरं,
2: त्यामुळं हा शिक्षणाचा वारसा घरामधूनच आहे.
1: अच्छा, तेव्हा मित्रांनो आपण जी चर्चा करत आहोत ते सपना माळी शिवणकर यांच्याशी. त्या सध्या पुण्यामध्ये राहतात आणि त्यांचा जो आत्तापर्यंत जीवन प्रवास आहे तो तर आपण जाणून घेतच आहोत. मग आता सपना माळी शिवणकर म्हणजे याचा अर्थ तुमचं लग्न झालेलं असं तर तुमच्या नावान तर किमान सध्या दिसत आहे, तर तुम्हाला हा पुण्या म्हणजे लग्नावर तरी येऊयात आपण, पण तुम्हाला पुण्याला जाण्याचा योग कधी आला आणि तुम्ही कधी पुण्यामध्ये गेलात? आणि मग जशी तुमची फाईल पाहिलेली आता ती आपण सर्व श्रोत्यांना ऐकणाऱ्या मित्रांना तर दाखवू शकत नाहीत, पण त्याच्यामध्ये अनेक सामाजिक असे उपक्रम आहेत, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या म्हणजे अनेक म्हणजे उपक्रमामध्ये तुम्ही सहभागी दिसत आहात, तर हे नेमकं काय आहे हे पण जरा थोडं सांगा.
2: मी मुळात यंग पृथ्वी फाउंडेशन ही माझी स्वतःची संस्था मी स्थापन केलेली आहे, त्या माध्यमातून तर मी महाराष्ट्रभर काम करतच होते. त्यानंतर छगनराव भुजबळ साहेब हे एक सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्या विचारांत म्हणजे फुले शाहू आंबेडकर जे म्हणतात, म्हणजे महात्मा फुलेंनी शिक्षणाची ज्योत पेटवली, शिक्षण क्षेत्रामध्ये क्रांती केली, आधुनिक क्रांती केली. त्यानंतर छत्रपती शाहू महाराज जे आरक्षणाचे जनक म्हणून ओळखले जाणारे, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे की आज आपण आपल्या भारताचे शिल्पकार ज्यांना म्हणतो, संविधानाचे शिल्पकार म्हणतो, बरेच त्यांचं जितकं बोलावं तितकं कमी आहे. ह्या तिन्ही महापुरुष छत्रपती शिवाजी महाराज असतील जे स्वराज्य आणि सुराज्य ज्याची संकल्पना त्यांनी राबवली रुजवली, हे सर्व महापुरुष जे आहेत यांची जी वैचारिक जी पातळी आहे त्याच विचारांनी काम आपण करायला हरकत नसावी, जेणेकरून समाज जर जागृत करायचा असेल, समाजाचं प्रबोधन करायचं असेल, तर ह्या महापुरुषांचे विचार समाजासाठी गरजेचे आहेत हे मला जाणवलं माझ्या वाचनामधून. मग त्यानंतर छगनराव भुजबळ साहेब यांनी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद नावाची त्यांची समता परिषद त्यांनी स्थापन केलेली, हे मग नंतर माझ्या लक्षात आलं की ते ह्या पद्धतीचं काम करतात, त्यांच्याशी मग मी जोडली गेले, कारण का तर माझे विचार तिथे मॅच होतात, हे त्यामुळे मी तिथं सोशल मीडिया प्रभारी म्हणून काम, तेव्हा पहिले मी समर्थक म्हणून काम केलं, मग नंतर कालांतराने मला तिथे एक पदाधिकारी म्हणून मान मिळाला, त्यांच्यासोबत आज मी काम करते. त्यांच्याच सोबत काम करत असताना मला अनेक पैलू उलगडले, महात्मा फुले सावित्रीबाई फुले हे जितके मला पुस्तकातून समजले नव्हते तेवढे त्यांच्या सान्निध्यामुळे, त्यांच्यासोबत राहणाऱ्या लोकांमुळे मला समजले. त्यामुळे तोही प्रवास माझा एका संघटनेच्या माध्यमातून चालूच आहे, तो शेवटपर्यंत माझा तो राहणारच आहे. परत मग त्या व्यक्तिमत्वाच्या प्रेमात पडले, जसं की आता आपण हे महापुरुषांच्या प्रेमात पडतो, मग आता हे व्यक्ती कशी, छगनराव भुजबळ एवढं समाजासाठी झटत असतील तर म्हटलं या व्यक्तीच्या नावाने एक प्रतिष्ठान आपण स्थापन केलं पाहिजे, ज्यांच्यापर्यंत छगन भुजबळ पोहोचले नाहीत तिथंपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण केलं पाहिजे. कारण ही जे साखळी शृंखला आहे महापुरुषांचे विचार पेरण्याचं काम जर ते करत असतील मग त्यांचे देखील विचार समाजापर्यंत गेले पाहिजे असं मला वाटलं, म्हणून मी त्यांच्या नावाने प्रतिष्ठान देखील स्थापन केले. फक्त एक सामाजिक लेवलवरतीच आज पर्यंत हे काम आहे, आहेत पक्षांच्या ऑफर पुढे चालून मग विचारही करेल.
1: अच्छा अच्छा, ठीक आहे. म्हणजे तुमचं राजकीय भवितव्याचं किंवा राजकीय स्वप्न सामाजिक कार्यामध्ये असताना आणि ज्यावेळेस आपण लोकांशी जुडलो जातो त्यावेळेस हे एक स्वप्न निर्माण होतंच, आणि तुमचं नाव पण स्वप्न आहे त्याच्यामुळे कदाचित त्या गोष्टीचा आपण विचार करू शकतो. पण ज्यावेळेस तुम्ही पुण्यामध्ये गेलात हे सामाजिक कार्य करायलात, मग आता आम्हाला एक आता असा विषय असतो की कारण आमचं रेडिओ तेरणाचं एक ब्रीद आहे की आपली माणसं आपला आवाज, म्हणजे जी आपली माणसं आहेत त्यांचा आवाज ग्लोबल करायचा आपल्याला, तर त्या दृष्टिकोनातून मग आता तुम्ही इथल्याच म्हणजे आष्टाकासारच्या धाराशिवमध्ये उस्मानाबादमध्ये तुम्ही शिक्षण घेतलेलं आणि आता पुण्यामध्ये जाऊन एक सामाजिक उपक्रम सामाजिक कार्य तुम्ही बरेचसे करत आहात, अनेक महिलांना भेटत आहात, अनेक महिलांचे समाजाचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहात, मग अशा एखाद्या पुण्यासारख्या मोठ्या सिटीमध्ये जाणं, त्यात तुमचं पॉलिटेक्निक आणि हे बाकीचं एज्युकेशनचा विषय होता पण तुम्ही एखादा जॉब करू शकला असतात, आपलं आपलं निवांत जीवन जगू शकला असतात, म्हणजे सामाजिक कार्यक्रम आणि त्याच्यातले असे काय अनुभव आहेत तुम्हाला चांगले वाईट आलेले ते पण सांगा.
2: मला या गोष्टीचा अभिमान वाटतो की सामाजिक क्षेत्रातलं पहिलं पाऊल हे उस्मानाबाद जिल्ह्यातूनच पडलं, त्याची व्याप्ती ते परत कर्मस्थान जे म्हणतो ते पुणे राहिलेलं आहे, पण सुरुवात मात्र धाराशिवमधून यासाठी म्हणते, धाराशिव उस्मानाबाद गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक उस्मानाबाद या कॉलेजमध्ये शिकत असताना सेकंड इयर ते फायनल इयरच्या ह्या पिरियडमध्ये ना अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती माझ्याशी जोडली गेलेली, तेव्हा मग त्या संघटनेची मी युवतीची प्रदेशाध्यक्ष म्हणून काम केलं. पण ते काम करत असताना ते पद देत असताना देखील मी इग्नोर करायचे की हे मी माझं कॉलेज करायचं जॉब करायचं का मी ह्या गोष्टी करायचे, कारण मी टोटली या गोष्टीशी अज्ञान होते. मी जे काम करत होते सामाजिक फक्त, पण ते सामाजिक असतं ते ह्या वेवनी करायचं असते हे माहीत नव्हतं. वैयक्तिक स्तरावरती माझं सामाजिक काम तर मी लहानपणापासूनच करत होते, पण मग तेव्हा इथे विधिमंडळाचे अध्यक्ष मला इथे घेऊन गेले कोर्टामध्ये, रितापुरे, ॲडव्होकेट रितापुरे. मग त्यांनी मला ह्या कन्सेप्ट सांगितलं की तू जे काम करतेय तेच काम तुला फक्त संघटनेच्या माध्यमातून करायचंय, इथं तू एकटी नसणार आहे, टीम तुझ्यासोबत आहे, संघटना सोबत असणार आहे. मग ह्या गोष्टी मग मला तिथं गेल्यानंतर पटल्या की बाबा हे असं काम आहे, मी जे करते तेच काम फक्त संघटनेच्या माध्यमातून करायचं. त्यामुळे मला मग त्यांनी डायरेक्ट, मग मी म्हटलं मला आई पप्पांना विचारावं लागेल जसं की प्रत्येक मुलीला वाटतं विचारावं. ते म्हटले तुझ्या आई वडिलांशी आम्ही बोलू. मग ते घरी आले, माझ्या आई वडिलांशी बोलले, आई वडिलांनी म्हटले तर चांगलं काम असेल तर काय हरकत नाही आणि तुम्ही सर्व मान्यवर तिच्या सोबत असणार आहेत म्हणजे मला काही चिंता नाही. त्यामुळे त्यांनी होकार दिल्यामुळे आई पप्पांचं पण त्यांनी खरं तर सत्कार वगैरे त्याच्यासाठी एक प्रोग्राम ठेवला, मला नियुक्तीपत्र आणि आई वडिलांचा सत्कार, जेणेकरून ह्या क्षेत्रामध्ये मुलीला पाठवणं किंवा तिला पाठिंबा देणं, सपोर्ट करणं हे खरं तर प्रत्येक आई वडील करतच असतात. पण ह्या क्षेत्रामध्ये टाकत असताना प्रत्येक आई वडील खूप खोलात जाऊन विचार करतात. पण माझ्या आई वडिलांनी माझ्या ह्या स्वभावामुळे मला लगेचच पाठिंबा दिला, कारण त्यांना माहिती हीच काम करते फक्त संघटनेच्या माध्यमातून होणार आहे पुढे जाऊन. मग तिथून माझी सुरुवात झाली. पण त्यानंतर मी लगेचच इथं डिप्लोमा झाल्या मी पुणे गाठलं. त्याच्या पहिले पण मी पुण्याशी म्हणजे आता होतंच जाणं येणं होतं, कारण माझी मोठी बहीण तिथे पुण्यामध्ये असल्या कारणानं माझं जाणं येणं व्हायचं, त्यामुळे त्या लोकांशी मानसिकता मला समजलेलीच होती. त्यामुळे ते ॲडजस्टमेंट करायला मला जास्त काय कालावधी नाही गेला, तरी 6 महिने वर्षभर गेला तसा पाहायला गेला तर वेळ गेलेलाच आहे. तिथं गेल्यानंतर तिथल्या लोकांशी जुळवून आणि पुणेकरांच्या बाबतीत एक खासियत म्हणजे ही की ते समजायला अवघड आहेत, पण जेव्हा समजल्यानंतर ते खूप सोपे आहेत. समजायला अवघड आहेत, नक्कीच अवघड आहेत, कारण ते पुणेकर आहेत. पण त्यांच्यामध्ये जेव्हा आपण इन्व्हॉल्व्ह होऊ ना तेव्हा खूप पुणेकर सोपे आहेत समजायला देखील, उमजायला समजायला. स्टार्टिंगला मला स्ट्रगल वाटलं म्हणजे करावाच लागला तो प्रत्येकाला प्रत्येक क्षेत्रामध्ये करावाच लागतो, तसं मला पुण्यामध्ये करावं लागलं. जसं की महात्मा फुले यांचं मूळ गाव आहे कटगुण, खटाव तालुका, जिल्हा सातारा. मग त्यांनी परत खानवडीमध्ये आले, ते फुलांचा बिझनेस त्यांच्या घरामध्ये, तो आम्ही माळी असल्या कारण ते फुलमाळी, फुलमाळी म्हणजेच काय फुलांचा व्यवसाय करणारे. मग ते खानवडी आपल्या पुरंदरच्या इथे खानवडी म्हणून गाव आहे, मग तिथे तिथून पुन्हा मग ते पुण्यामध्ये स्थायिक झाले. हा त्यांचा जीवन प्रवास, त्यांचंही म्हणजे मूळ गाव आणि पुणे, कर्मभूमी त्यांची पुणे, जन्मभूमी त्यांचं ते खटाव तालुका सातारा जिल्ह्यामध्ये. म्हणजे माझा जन्म जरी धाराशिवमध्ये उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये झाला असला तरी माझी आता कर्मभूमी जवळपास ही पुणेच म्हणायला हरकत नाही, कारण सुरुवात मी केली उस्मानाबादमधून, पण त्यानंतर त्याचं जे वटवृक्ष करण्याचं काम ते मी पुण्यातच जाऊन केलं. आणि पुणेकरांनी लेट का होईना पण थेट ऍक्सेप्ट केलं मला. आणि आज एक स्थायिक पुणेकर म्हणून मला पुणेकरांचा अभिमानही तितकाच आहे.
1: मला असं वाटतं की तुम्ही जसं आता महिलांचे प्रश्न सोडवत आहेत, पुन्हा त्यानंतर तुम्ही समाजाचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहात. मग आता तुम्ही तुमचं लग्न, एक साधारणतः तुम्ही म्हटलात की असं 1-1.5 वर्षापूर्वी तुमचं लग्न झालं. मग आता लग्न झाल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी करत असताना मग संसार सांभाळणं, ह्या सगळ्या गोष्टी करणं, ह्याची मॅनेजमेंट कशी चालते, एक महिला मुलगी म्हणून कसा विचार करता तुम्ही?
2: मुळात त्यासाठी पहिले धन्यवाद माझ्या नवऱ्याचे देईल, कारण लग्न झाल्यानंतर आता आपण या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये होतो, आपल्याला माहिती इकडचं कल्चर कसं आहे, आणि लग्न झालेल्या मुलीला ह्या गोष्टी हँडल करणं म्हणजे खूप मोठं एक आव्हान आहे त्याच्यापुढे. पण त्या आव्हानाचं सगळं क्रेडिट किंवा त्याचं सर्व श्रेय मी माझ्या नवऱ्याला देईल, कारण आई वडील मुलगी आहे म्हणून पाठिंबा दिले ते त्यांचं कर्तव्य त्यांनी केलं. आई वडील चांगल्या कामाला कधीही रोखणार नाहीत, वाईट कामाला तुम्हाला नक्कीच रोखतील, चांगल्या कामाला रोखणार नाहीत. पण नवऱ्याकडचे लोक आपल्याला समजायला उमजायला 4-5 वर्ष खरं तर जात असतात, पण आमच्या संभाषणांमुळं आमच्या जे वैचारिक जे लेवल आहे माझ्या नवऱ्यांचे सेम आहे, त्यामुळे लवकर त्यांनी मला कॅच केलं आणि माझं काम हे वाईट नाही, त्यामुळे ते आई वडिलांसारखंच त्यांनी देखील मला माझा पाठिंबा दिला. माझे सासरे नाही आहेत, कोरोनामध्येच ते गेले, माझ्या लग्नाच्या पूर्वीच ते गेले, पण माझी सासू, माझे 2 दिरं हे सर्वांनी म्हणजे भरभक्कम घरातून जो पाठिंबा म्हणतात, घरातून पाठिंबा असेल तर जग जिंकता येतं, तसं मला ह्या घरातून सर्वांचाच पाठिंबा, कारण हे कार्यक्रम मी आधीपासून करत होते सोशल वर्क, त्यामुळे त्यांना माझं नाव माहिती झालेलं होतं, माझं काम माहिती होतं. मग त्यांना पण तितकाच अभिमान वाटतो आज की बाबा माझी सून हे काम करतीये, त्यांचं पण म्हणजे इतकं कौतुक करतात. म्हणजे गावाकडे गेलं ना, माझी सासरी गेल्यानंतर ना, म्हणजे माझ्या सासूबाईंनी अख्ख्या गावाला सांगून ठेवलं मी काय काम करते, तिथल्या महिला म्हणजे म्हणतात तुझी सासू खूप कौतुक करते तुझं. म्हणजे माझी सासू मला सासू कधी वाटलीच नाही, म्हणजे जसं इतरांच्या मी प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना सासू सुनेचं न पटणं, नवऱ्याचं न त्या बायकोचं न पटणं, हे जे बघते मी बाहेर जगामध्ये, ते माझ्या मला घरामध्ये कधीच दिसले नाही. कारण मग ते माझं काम असेल, माझं वागणं, की त्यांची समजदारी, ह्याला काय देता येईल नाव मला माहिती नाही, पण आमच्या घरामध्ये एवढं सुंदर वातावरण आहे. मग कसलेही वाद विवाद नाही पटले तर ते समजून सांगण्याची एक टेक्निक, सासू असतील किंवा नवरा असतील ते समजून सांगणं, मग ते मी समजून घेणं, मला जे पटणार नाही मग मी त्यांना सांगितल्यानंतर ते पण समजून घेणं, अशा पद्धतीने मला घरातून पाठिंबा होता, त्यामुळे मला हे पुढचं काम करायला काय अवघड गेलेलं नाही.
1: अच्छा अच्छा. मित्रांनो, आपण जी चर्चा करत आहोत ते सपना माळी शिवणकर यांच्याशी, त्या मूळता राहणाऱ्या अष्टाकासर येथील आहेत, पुणे इथे सध्या राहत आहेत आणि गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक धाराशिव इथे त्यांचं शिक्षण झालं आहे. आता तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये त्यांनी थेट सेकंड इयरला प्रवेश घेतलेला आहे. मला एक आता एक असा एक प्रश्न, जनरल असा एक प्रश्न विचारा वाटतो की एकूणच तुम्ही सामाजिक कार्य करतात त्याची खरी यादी खूप मोठी होऊ शकते, किंवा त्याच्यावर जर बोलायला बसलं तर एक एक तुमचं काम म्हणजे एक एक अनुभव असू शकतो आणि त्याच्यावर तुम्ही अर्धा तास पण बोलू शकता, तर असा भाग आहे. तर आपण आता तुम्ही थेट सेकंड इयरला इथंच तेरणा अभियांत्रिकीला ॲडमिशन घेतलेलं आहे, त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपण आता मग ह्या गोष्टी भरपूर अशा पद्धतीने शेअर करत राहूयात. पण आज आपला हा पहिला इंटरव्ह्यू आहे, आपली पहिली भेट आहे, म्हणून असं मला वाटतं विचारावंस की एक मुलगी म्हणून, म्हणजे आता आमच्या या भागातल्या आपल्या भागातल्या असं म्हणायला हवं, आपल्या भागातल्या जर आपण मुलींना कॉमन पाहिलं तर तुमच्यासारखं व्यक्तिमत्व खूप क्वचित सापडतं, की ॲग्रेसिव्ह भूमिका घेणारे, स्वतःची भूमिका ठामपणे मांडणारे, समाजासाठी लढाऊ वृत्ती घेऊन पुढे येणारे, असे व्यक्तिमत्व खूप कमी सापडतात. तर असं कधी वाटत नाही का की इतर जशा मुली असतात ते आपलं संसारिक असावं किंवा त्या पद्धतीनं आपण आपल्या पद्धतीनं राहावं, काय गरज आहे की समाजाचे हे प्रश्न सोडवा किंवा काहीतरी करत बसा, याच्यातून असा खूप काही आर्थिक किंवा खूप मोठा फायदा होतो असा पण नाही आहे, असं कधी वाटत नाही का एक नॉर्मल मुलगी म्हणून राहावी, प्रत्येक वेळी संघर्षाची भूमिका आणि असं काय असावं असं कधी वाटत नाही?
2: वाटलं नाही. याचं कारण म्हणजे पुस्तक.
1: बर.
2: कारण पुस्तक वाचल्याने मस्तक सुधारत म्हणतात, आणि सुधारलेलं मस्तक कुठेही नतमस्तक होत नाही. ते पुस्तकाचीच किमिया न्यारी असं म्हणायला हरकत नाही. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की 1000 वर्ष शेळी बनून जगण्यापेक्षा एक दिवस वाघासारखं जगा. मग ते एक दिवस म्हणजे माझा एक जन्म असेल वाघासारखं जगणं, हे मी त्याला मानते. त्यामुळं मग मी जगायचं, येणारा प्रत्येक जीव तरी तर जगण्यासाठी किंवा खाण्यासाठी येतो. म्हणजे आज आपण प्रत्येक व्यक्तींकडे बघितलं तर तो स्वतःसाठीच जगतोय. मग आपल्यात आणि त्यांच्यात जर काय डिफरन्स दाखवायचा असेल तर आपल्याला आपलं पण सोडून हे समाजासाठी स्वतःच जगणं तर आहेच. खाणं म्हणजे जगणं आहे, याच्या व्यतिरिक्त मला वाटत नाही की जगणं काय असेल. पण जर समाजासाठी जगल्यानंतर म्हणजे एक मला तिथंच शांती वाटते. आज जर मी काय नाही केलं समाजासाठी तर मला असं वाटतं की माझ्याकडं काहीतरी राहिलंय, आज वेळ वाया गेला, आज वेळ वाया गेला. म्हणजे ते एक हॅबिट किंवा समाजाप्रती जे प्रेम, कारण मी ज्या भागातून आले मराठवाडा, मराठवाडा म्हणजे एक दुष्काळग्रस्त भाग मानला जातो. मग जगामध्ये म्हणजे आपल्या देशामध्ये अशी छाप आहे, दुष्काळग्रस्त भागातली लोक म्हणजे एक थोडस भुया उंच करून पाहतात बाहेर. पण मी आवर्जून मी मराठवाड्याची हे वाक्य सांगत असते की मी मराठवाड्यातली आहे, उस्मानाबाद जिल्ह्यातली आहे, धाराशिव जिल्ह्यातील आहे. पण आमच्या मराठवाड्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती जरूर आहे, कारण योग्य पाऊस नाही. एक तर आला तर मग ओला दुष्काळ, नाहीतर कोरडा दुष्काळ, हे ठरलेलंच आहे. दुष्काळ तिथे वातावरणाचा जरूर आहे, पण तिकडे मनाचा दुष्काळ नाहीये,
1: क्षमतांचा दुष्काळ नाहीये.
2: कारण आम्हाला प्रत्येक परिस्थितीमध्ये जगण्याची सवय, प्रत्येक परिस्थितीमध्ये ऍडजस्टमेंट मॅनेजमेंट ज्याला म्हणतो त्याची सवय, तेच फक्त त्याला मी वाट करून दिलेली आहे हे मला वाटतं. हे प्रत्येक मुलींमध्ये ते स्पिरिट असतं, फक्त आपलं कल्चर की मुलींनी हे एक मर्यादा घालून दिलेले आहेत समाजाने की हेच केलं पाहिजे तेच नाही केलं पाहिजे. पण मुलगी पण ते स्वतःला तितकं तेवढ्यापुरतंच विचार करते, स्वतःला तेवढंच बंदिस्त करून ती विचार करायला लागते. त्याच्या पलीकडं आज चंद्रावरती चंद्रयान म्हणजे यान पटवलं, म्हणजे आज महिला तिथेही आहेत
1: अंतराळावर.
2: मग महिला चंद्रावरती जर पोहोचत असतील तर मग आपण नक्कीच या विचारांमधून बाहेर नक्कीच पडू शकतो, पडलं पाहिजे, तरच आपली एक मोठी संधी वाट पाहत असेल असं मला वाटतं.
1: बरोबर. खरं तर सपना माळी शिवणकर, आपल्या ह्या म्हणजे मला जो पुढचा प्रश्न विचारायचा त्याच्यामध्येच हे उत्तर आले की नवीन आजकालच्या मुलींना काय संदेश असू शकेल, तर ते तुमच्या आत्ताच्या उत्तरामधूनच ते आलेलं आहे. पण आता खरं तर आजच्या या मुलाखतीमध्ये खरं तर खूप अजून बोलण्यासारखं खूप आहे. मला तर असं वाटतं की आपली मुलाखत आत्ता सुरू झालेली आहे, पण पाहता पाहता आता आपला अर्धा तास होत आलेला आहे. तर आपण येणाऱ्या काळामध्ये नाही, जसं तुमचं आता सेकंड इयरला ॲडमिशन आहे, तर जसं महात्मा फुले, क्रांतिज्योती, सावित्रीबाई फुले असतील, त्यांचं जीवन असेल जे की अजून माहिती नाही आहे पण तुम्ही त्याच्यावर अभ्यास करत आहात, तर ते सर्व आपण सर्व मित्रांपर्यंत, मैत्रिणींपर्यंत, श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य करूयात. जसं जसं तुम्ही कॉलेजला येत राहाल तशा तशा पद्धतीनं आपण ते एक रेकॉर्डिंग करूयात, कारण तुम्ही पुण्यामध्येच राहून बाकीच्या बऱ्याच गोष्टी करणार आहात. पण पाठीमागं तुम्ही पॉलिटेक्निकला इथं धाराशिवमध्ये शिक्षण घेतलेलं आहे, आष्टा कासारून इथं आलेला आहात, म्हणजे माहेर इकडलं सगळं शिक्षणाचं. मग या एरियात आल्यानंतर किंवा आत्ता तुम्हाला असं कुठलं एक गाणं आहे की जे तुमच्या डोक्यामध्ये चालू आहे सध्या, जर तुम्हाला गाणे ऐकण्याचा, चित्रपट पाहण्याचा जर आवड असेल तर?
2: तू चाल पुढं, तुला तुला भीती कशाची, पर्वा भी कुणाची. कारण या मातीनंच दिलेलं आहे ना. कारण संघर्ष काय असतो, हे मराठवाड्यानं दुष्काळग्रस्त असल्यामुळे ती संघर्षाची भूमीच आहे. ही मराठवाडा म्हणजे संघर्ष भूमीच आहे असं मला वाटतं. त्यामुळे इथूनच, कारण आज आपल्या मराठवाड्यातील जवळपास मी म्हणते 30-40% तरुण हे पुण्यामध्ये आहेत.
1: हो,
2: कारण ही मातीनेच तिथपर्यंत त्यांना घेऊन गेलेलं आहे. त्यामुळे तू चाल पुढं, तुला रगड्या भीती कशाची, पर्वा बी कोणाची.
1: वा, तर मित्रांनो, या होत्या सपना माळी शिवणकर, ज्यांचा आपण खरं तर म्हणजे खूप म्हणजे तुम्हाला सुद्धा वाटत असणार आहे की सपना माळी या अजून थोडंसं बोलत राहाव्यात पुढे, त्यांच्या संघर्षाची कहाणी, ते जे काही काम करतात ते पण आपल्याला जाणून घेण्याची इच्छा असेल, पण आपण ते पुढील भागामध्ये पाहणार आहोत. तेवढा तर आपल्यामध्ये तेवढी क्युरियोसिटी आणि ते रहस्य असणं गरजेचं आहे. पण आज आपण या ठिकाणी आलात रेडिओ तेरणाला, हा जो वेळ दिला, आणि आता तुम्ही विद्यार्थी आहात, तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थिनी आहात, तर पुढच्या काळामध्ये सुद्धा आम्ही हक्कानं तुमच्याकडून तुमचा वेळ घेणार आणि तुमचे जे हे अनुभव आहेत ते शेअर करण्यासाठी तुम्हाला प्रवृत्त करणार. पण आज तुम्ही आला त्यासाठी मी तुमचे आभार व्यक्त करतो.
2: धन्यवाद सर.
1: आणि आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोत्या, रेडिओ तेरणा ट्यून करा 90.4 FM वर, किंवा आपण अँड्रॉइड फोन किंवा ॲपल फोन वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवर रेडिओ तेरणा हे ॲप उपलब्ध आहे. आपण रेडिओ गार्डनवरही रेडिओ तेरणा ऐकू शकता. त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील उस्मानावरला जर टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ तेरणा, किंवा आपण http://radio.coeusmanabad.ac.in या वेबसाईटला भेट देऊन ऐकू शकता रेडिओ तेरणा. आमच्या फेसबुक पेज आणि इंस्टाग्रामला फॉलो करा, लाईक करा. तसेच आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा. त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970-500-900, 9970-500-900. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
3: मन शुद्ध तुझ गोष्ट हाये पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, हाय पृथ्वी मोलाची. मन शुद्ध तुझ गोष्ट हाये पृथ्वी मोलाची, तू चाल पुढ, तुला रगड्या भीती कशाची, परवा बी कुणाची,
4: परवा बी कुणाची,
3: परवा बी कुणाची.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव विथे,
1: बारावी पास ना BCA, बारावी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCom BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
0: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71।

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा. आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोअरवरून. टाईप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोअरवरून. टाईप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोरवरून. टाईप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCom BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
1: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय. ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब. VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा. उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद.
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा. मागासवर्गीय, अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71.

0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
1: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCOM BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
0: विद्यापीठातील पहिले संगणकशास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा, आनंदी राहा.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.
1: कहीं दूर

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध. तसेच radio.coe.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध. तसेच radio.coe.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा, आनंदी रहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: नजरों से कह दो जी,